राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन्हों उन्हों।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: नमस्कार, मी अपर्णा चितळे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। गुड मॉर्निंग नगरकर आणि सुप्रभात करते आहे। मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि नगरचे अंतरंग या कार्यक्रमात तुम्हाला भेटायला आलेली आहे। सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळामध्ये आणि आज आहे 26 सप्टेंबर 2024 आजची तारीख, अर्थात वार आहे शनिवार, सॅटरडे आज आहे आणि सॅटरडे मॉर्निंग तुम्ही मला ऐकताय आर जे अनुला। आणि फायनली वीकेंडला सुरुवात झालेली आहे, पण वीकेंड आधी जो गणेशोत्सव आपण खूप मनापासून सेलिब्रेट केलेला होता, अनंत चतुर्दशीचा कालचा दिवस होता आणि काल संपूर्ण शहरामध्ये घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय, त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं जी आहेत त्यांचं सुद्धा गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते काल झालंय पारंपरिक पद्धतीनं, त्याचबरोबर डीजेचा वापर करत सुद्धा आपल्या नगर शहरामध्ये काही मिरवणुका काल संपन्न झाल्या आणि त्याचबरोबर अनंत चतुर्दशी तशी अशा प्रकारे काल आपल्या शहरामध्ये संपन्न झाली आहे। बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचं मन हेलावतंच, बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचं मन हेलावतंच, कुठेतरी जड होतं, डोळ्यामध्ये अश्रू येतात, पाणी दाटून येतं, मनामध्ये असलेल्या अनेक इच्छा अनेक गोष्टी बाप्पाला बऱ्याच वेळा आपल्याला सांगायच्या असतात, पण बऱ्याच वेळा नीट शांत बसून बाप्पासमोर डोळे मिटून त्याच्या डोळ्यामध्ये बघून आपल्याला कुठेतरी बरंचसं काही मागणं मागायचं असतं आणि कुठेतरी ते थोडंसं राहून जातं आणि अनंत चतुर्दशीचा दिवस येतो। अक्षरशः अशीच परिस्थिती काल आपल्या प्रत्येकाची होते आणि पुन्हा एकदा वर्षभर आपण आता वाट पाहणार आहोत गणपती बाप्पाच्या पुढच्या वर्षीच्या आगमनासाठी। आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।
3: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत। आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत। ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. जे मराठी गीतांचा तुम्ही आस्वाद घेताय आणि एक सुविचार जो वाचनात आलाय तो मी तुम्हाला सांगते. पुस्तकं वाचा किंवा वाचाल तर वाचा असं म्हटलं जातं, पण खरंच आपल्या या बिझी शेड्यूलमध्ये आपण पुस्तकं वाचतो का? खरंच पुस्तकातली 5 पानं तरी नियमित आपण वाचतो का? सध्या आपण पाहतो की स्क्रोलिंगचा जमाना आहे, आपल्या हातामध्ये स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहे आणि आपण प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या स्क्रोल सतत करत असतात. पुस्तकं जी आहेत ना ती बऱ्याच वेळा वाचून अंमलात आणता येत नाही, तर त्यावर साधना करणं किंवा ती मनापासून जपणं किंवा त्यातलं प्रत्येक वाक्यानवाक्य किंवा काही गोष्टी या आत्मसात करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी साधना महत्त्वाची. साधना हे कृतीचं शस्त्र आहे, शास्त्र आहे असं मानलं जातं. त्यामुळे पुस्तकं वाचून आपल्याला खरं तर काही गोष्टी साध्य करता येत नाही, तर त्यावरची साधना निष्ठा ही महत्त्वाची आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या सुविचारानं. अनु आहे तुमची.

म्हणजे 97 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि 26 सप्टेंबर 2020 आजची तारीख. महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. भारतीय मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर आज यांचा स्मृतिदिन. भारतीय नर्तक उदयशंकर 1977 निधन. रुद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचं निधन. गायक संगीतकार आणि निर्माते हेमंत कुमार यांचं 1989 निधन. मराठी नाटककार आणि पत्रकार विद्याधर गोखले यांचं 1996 निधन. मराठी संगीतकार गायक राम फाटक यांचं 2002 निधन. भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि संगीतकार एस व्ही रामनन यांचं 2022 मृत्यू. गोव्यातील भारतीय राष्ट्रवादी आणि वसाहत विरोधी कार्यकर्ते ट्रिस्टाळू डी यांचं निधन. चीन देशाचे सम्राट तेचांग यांचं 1620 मृत्यू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि आज आहे 26 सप्टेंबर 2026 आजची तारीख. महत्वाचे दिनविशेष. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा 1820 जन्म. लेखक मणिपाल नथुभाई त्रिवेदी यांचा 1858 जन्म. डेन्मार्कचे राजा क्रिश्चियन यांचा 1870 जन्म. अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार टी एस एलित यांचा 1888 जन्म. नासकारचे संस्थापक बिल फ्रान्स यांचा जन्मदिन. मिस वर्ल्डचे संस्थापक एरिक मॉरली 1918 जन्म. भारतीय चित्रपट अभिनेते आणि डिरेक्टर देवानंद आज यांचा जन्मदिवस. गेटारेडेचे सहसंशोधक रॉबर्ट कर्ड 1927 जन्म. भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर 1931 जन्म. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आज यांचा जन्मदिन. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव आहे प्रवीण मुत्याल, संचालक स्नेहालय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. आज आहे 26 सप्टेंबर 2026 आणि आजच्या महत्त्वाच्या दिनविशेष घटना. अमेरिकन क्रांती. ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात 1777 आले. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षवादाचा विशेष सिद्धांत पहिला लेख प्रकाशित केला. त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशी भीमा रामकृष्ण पिल्लई यांना अटक. इंडोनेशियातील संयुक्त राष्ट्रांमध्ये 1950 प्रवेश. जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली, 1172 लोक मृत्युमुखी. ध्वनीपेक्षा अधिक वेगानं जाणाऱ्या कॉन्कॉर्ड या विमानानं अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला. UK हाँगकाँगच्या हस्तांतरणाला मान्यता दिली. रंगनाथ मिश्रा यांनी भारताचं 21वं सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. गरुडा इंडोनेशियाचं विमान मैदान शहराजवळ कोसळलं. सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी 2001 निवड. रावेस रॉसी हे स्विस पायलट जेट इंजिनवर चालणारे जेट पॅक उडवत इंग्लिश चॅनल ओलांडणारे पहिले व्यक्ती. द बिटल्स या बँडचा रेकॉर्ड केलेला शेवटचा अल्बम एम्बी रोडमध्ये रिलीज झाला. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे। मी अर्जन तुमच्या सोबत आहे आणि नक्कीच महत्त्वाच्या काही सुविचारांकडे आपण वळूयात। कठीण समय येता कोण कामास येतो, कठीण समय येता देवचं कामास येतो। बघा किती सुंदर वाचनामध्ये आलेली ओळ आहे। आणि खरंच आपल्या आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग असो, कितीही अवघड परिस्थिती आपल्यासमोर येऊन उभी राहिलेली असो, आपल्या मदतीला परमेश्वर धावून येतो। बघा आपली आजी, घरातली वडीलधारी मंडळी, आजोबा आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात, वेगवेगळं ज्ञान, अनुभवांची शिदोरी आपल्याला शेअर करत असतात आणि नेहमी परमेश्वर आपल्या पाठीशी आहे असं वडीलधारी मंडळी यांच्या तोंडून आपण ऐकतो। आणि खरंच ही गोष्ट खरंच तितकी अत्यंत खरी आहे। कठीण समय आल्यानंतर देव म्हणजे अर्थात परमेश्वर कामाला येतो। आपल्या पूर्वजन्माची पुण्याही कामाला येते। त्यामुळेच अनेक संत महापुरुषांना सांगितलेलं आहे की तुम्ही चांगलं सत्कर्म करा आणि चांगलं सत्कर्म करून पुण्य मिळवा। श्रोते हो आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात याच पॉझिटिव्ह विचारानं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही। वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये। सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्शन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. महत्त्वाच्या जागतिक घडामोडींकडे आता आपण वळणार आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक दुर्मिळ पुढाकार घेत जॉईंट बेस अँड्रूज एअरबेसवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं वैयक्तिकरित्या स्वागत केलं आहे. 1962 या काळानंतर पहिल्यांदाच ही घटना घडते की एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी विमानतळावर जाऊन दुसऱ्या देशाच्या नेत्याचं स्वागत केलं आहे आणि ते स्वागत स्वतः त्यांनी केलं आहे. यावेळी जिनपिंग यांच्यासोबत त्यांची पत्नी तर ट्रम्प यांच्यासोबत मेलानिया ट्रम्प देखील उपस्थित होत्या. अनेक वर्षांनंतर अमेरिका दौऱ्यावर ते गेले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: शेतकरी दादा, भले भले गावाची ओंबी।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कार आपण ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि क्रीडा जगतातील महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात. भारतासाठी आणि विशेष करून महाराष्ट्रासाठी अत्यंतही महत्त्वाची गोष्ट आहे. जगामधली सगळ्यात मोठी सायकलिंग स्पर्धा पुण्यामध्ये होती आहे. 23 सप्टेंबर 2026 रोजी अधिकृत घोषणा या वर्ल्ड सायकलिंग स्पर्धेसाठीची केली आहे. क्रीडा जगतामध्ये भारतातून विशेषतः महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटनेनं UCI 23 सप्टेंबरला अधिकृत घोषणा केली आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या सायकलिंग स्पर्धेची. UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप असं या स्पर्धेचं नाव आहे आणि याचं यजमानपद भारताला मिळालं आहे. पुणे या शहराची निवड या स्पर्धेसाठी ठिकाणासाठी करण्यात आली आहे. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही जागतिक सायकलिंग स्पर्धा होती भारतात होती आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्येही होती आहे. त्यामुळे नक्कीच इंडिया मीट द वर्ल्ड म्हणत ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. ऑक्टोबर महिन्याला लवकरच सुरुवात होतीये, सप्टेंबर एंडिंगमध्ये आपण आहोत आणि ऑक्टोबरमध्ये 100% इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च होतीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत विधान केलंय. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की ऑक्टोबरमध्ये 100% इथेनॉलवर चालणाऱ्या टोयोटो इनोव्हाच्या लॉन्चिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. E20 पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधेयक केलं. इथेनॉल फ्लेक्स इंधनाचं त्यांनी समर्थन केलंय. गडकरी यांच्या मते याचा रनिंग कॉस्ट, चालवण्याचा खर्च सुमारे 25 रुपये प्रति लिटर पेट्रोलच्या बरोबरीनं असू शकतो. टोयोटोनं अद्याप या लॉन्चची अजूनही घोषणा केलेली नाही आहे, पण लवकरच इथेनॉलवर 100% चालणारी कार जी आहे ती लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी.

तर आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या सोयीसाठी बारामती, पंढरपूर, दापोली आणि नागपूर ग्रामीणमध्ये नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजुरी करण्यात आली आहे. 21 जिल्ह्यांमध्ये 47 नवीन अप्पर तहसील कार्यालयही सुरू ठेवण्यात येणार आहे. गावातील ग्रामस्थातील लोकांना लवकरच कारभार आणि सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी 4 जिल्ह्यांचं प्रशासकीय विभाजन होत आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 21 जिल्ह्यांमध्ये 47 नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू होत आहेत. याअंतर्गत पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून पंढरपूरसह 7 तालुक्यांचा कारभार चालवला जाणार आहे. नागरिकांना सोलापूरला यासाठी जाण्याची गरज नाही आहे, तर पंढरपूरच्या नागरिकांना त्याच ठिकाणी ही सगळी सोय उपलब्ध होऊ शकते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये दुष्काळाचा दौरा लांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा दुष्काळ दौरा लांबल्यामुळे दोन गावातील पाहणी रद्द करण्यात आली आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा रद्द केलाय. बाळापूर खामगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. मात्र दौरा तब्बल 3 तास उशिरा सुरू झाल्यानं मोताळा तालुक्यातील तिग्रा आणि टाकळी गावाचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. यामुळे उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी दिवसभर वाट पाहणारे शेतकरी यांचा हिरमोड होऊन त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्शन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. GMR नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडनं एक अत्याधुनिक सिंगल स्टेप फेस रिकग्निशन ही सुविधा सुरू केली आहे. म्हणजे तुम्ही जर या विमानतळावरून, या स्टेप फेसवरून जर जात असाल, तर डिजियात्रा ॲपवर नोंदणी केलेल्या सगळ्या प्रवाशांना या प्रवेशद्वारावर एंट्रीच्या ठिकाणी बोर्डिंग पास स्कॅन करावा लागणार नाही आहे. थेट चेहऱ्याच्या पडताळणीनं गेट उघडलं जाणार आहे, आणि या नवीन सुविधेनं प्रवाशांचा नक्कीच काही सेकंदाचा आणि काही मिनिटांचा वेळ वाचू शकतो. एअरपोर्टचे CEO श्रीकांत भांडारकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर राज्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये होतो आहे, आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा वापर होतो आहे. विमानतळावर या अत्याधुनिक आणि डिजिटल स्कॅनिंगच्या या सगळ्या तंत्रज्ञानाचा फायदा नक्कीच प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी होऊ शकतो. विना अडथळा प्रवाशांचा वेळ जो आहे तो वाचणार आहे, आणि अनुभव सुद्धा त्यांना या संदर्भातला मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू, आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या, आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. गुड मॉर्निंग. आणि सणासुदीचे म्हणजे गणेशोत्सवाचे जरी दिवस संपले असले तरी सुद्धा फळ बाजारामध्ये सध्या तेजीचे संकेत बघायला मिळतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या फळांची आवक सातत्यानं होत असते आणि आता सफरचंद, डाळिंबाची 58 आणि ड्रॅगन फ्रूटची 44 कॅरेट आवक झालेली बघायला मिळते. वेगवेगळ्या फळांच्या विक्रीतून बाजारामध्ये सुमारे 4 लाखांचं मूल्यांकन नोंदवण्यात आलंय. विशेष म्हणजे सफरचंदाला कमाल 3,500, डाळिंबाला 3,500 आणि ड्रॅगन फ्रूटला 3,000 प्रति कॅरेटपर्यंत दर मिळाला. सणासुदीच्या दिवसांमध्ये तर नक्कीच फळ बाजारामध्ये तेजी होतीच, पण आता अजून सुद्धा ही तेजी बघायला मिळते आहे. डाळिंब, विशेष करून ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंदाची चांगली आवक मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळ्या फळांच्या विक्रीतून बाजारामध्ये सुमारे 4 ते 4.5 लाखांचं मूल्यांकन नोंदवण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमामध्ये अनु आहे तुमच्या सोबत. तंत्रज्ञानाचा वापर झपाट्यानं होतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि आपण सुद्धा दररोज तंत्रज्ञानाची मदत घेऊन बऱ्याच गोष्टी अगदी सोप्या करतोय. भारतामध्ये जवळपास 1.65 लाखांचा iPhone 18 Pro दुबईमध्ये सध्या स्वस्त मिळताना दिसतोय आणि याचीच चर्चा सध्या अनेक तरुणाईमध्ये आहे. विमानाचं तिकीट किंवा व्हिसा खर्च करून सुद्धा अनेक भारतीय नागरिक दुबईवरून आयफोन खरेदी करतात. आता दुबईवरून आयफोन खरेदी करणारे अनेक भारतीय आहेत आणि जे हा ट्रेंड फॉलो करतात याचं कारण सुद्धा आहे. ॲपलच्या नव्या आयफोन सिरीजची जगभरामध्ये नेहमीच प्रचंड क्रेज आहे आणि यंदा iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदी करण्यासाठी दुबईमध्ये अनेक लोक जात आहेत ज्यांना हा फोन विकत घ्यायचा आहे. आता का तर कुठली आयफोनची सिरीज जर आली तर बऱ्याच वेळा दुबईमधून ती खरेदी केली जाते आणि ते भारतीय नागरिक आहेत. भारतीय नागरिक दुबईतून आयफोन का खरेदी करतात तर याचं सुद्धा एक कारण आहे. भारतामध्ये ॲपल स्टोअर्स बाहेर बऱ्याचशा रांगा आपल्याला दिसतात, मात्र अनेक भारतीय ग्राहक थेट दुबई गाठतात आणि तिथून आयफोन खरेदी करतात. विशेष करून विमानाचा येण्याचा जाण्याचा खर्च, व्हिसा फी हे जोडून सुद्धा दुबईमध्ये आयफोन खरेदी करणं स्वस्त पडतं आहे आणि फायद्याचं सुद्धा ठरत आहे. म्हणजे आयफोन खरेदी करायचा आहे आणि त्यासाठी दुबईला जायचं आहे, तो वेगळा खर्च करायचा आहे. पण आयफोनचा जर दुबईला जाऊन येऊन आणि त्याचबरोबर स्वस्त किमतीमध्ये जर आयफोन मिळत असेल तर काय हरकत आहे दुबईला जायला. आणि मुंबईमध्ये सुद्धा अनेक जण विमानाची रिटर्न आणि जाण्याची येण्याची तिकीट व्हिसाचा खर्च करून दुबईमधूनच फोन घेत आहेत. एकापेक्षा जास्त फोन खरेदी केल्यानंतर 50 ते 60 हजार रुपयांची थेट बचत आयफोन खरेदीमध्ये होताना बघायला मिळते. बऱ्याच वेळा बरेचसे जे ग्राहक आहेत तर ते ग्राहक आयफोन खरेदी करण्यासाठी थेट दुबईला जात आहेत, त्यामुळे नक्कीच ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्सकडे आपण वळणार आहोत. एकत्र हा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल आहे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजी अनु तुमच्यासोबत आहे नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये. राज्यामध्ये जी सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली याचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या बाधित भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 सदस्यीय मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीनुसार उपाययोजना निश्चित करण्यासाठी ही समितीची स्थापना करण्यात आली. याचा आढावा ही समिती घेणार आहे. महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. यापूर्वी दुष्काळाच्या काळात शासनानं अनेक निर्णयांचा अभ्यास घेतलेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा काय उपाययोजना करता येईल याच्या अभ्यासासाठी ही उपसमिती तयार करण्यात आली आहे. पिण्याचं पाणी वर्ष 1.5 वर्ष पुरेल याचं नियोजन करणे, जनावरांसाठी चारा आणि पाणी उपलब्धता करणे, रेशनद्वारे आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं आणि या विशेष बाबींवर लक्ष दिलं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. दुष्काळासंदर्भामध्ये शासन निर्णयाची योग्य निर्णय पद्धतीनं अंमलबजावणी होईल आणि त्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना आणि प्रत्येक दुष्काळग्रस्त भागाला होईल असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: अच्छा,

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: अरे आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये दुष्काळाचा दौरा लांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा दुष्काळ दौरा लांबल्यामुळे दोन गावातील पाहणी रद्द करण्यात आली आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा रद्द केला आहे. बाळापूर खामगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. मात्र दौरा तब्बल 3 तास उशिरा सुरू झाल्यानं मोताळा तालुक्यातील तिग्रा आणि टाकळी गावाचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. यामुळे उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी दिवसभर वाट पाहणारे शेतकरी यांचा हिरमोड होऊन त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. GMR नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडनं एक अत्याधुनिक सिंगल स्टेप फेस रिकग्निशन ही सुविधा सुरू केली आहे. म्हणजे तुम्ही जर या विमानतळावरून, या स्टेप फेसवरून जर जात असाल तर डिजियात्रा ॲपवर नोंदणी केलेल्या सगळ्या प्रवाशांना या प्रवेशद्वारावर एंट्रीच्या ठिकाणी बोर्डिंग पास स्कॅन करावा लागणार नाही आहे. थेट चेहऱ्याच्या पडताळणीनं गेट उघडलं जाणार आहे आणि या नवीन सुविधेनं प्रवाशांचा नक्कीच काही सेकंदाचा आणि काही मिनिटांचा वेळ वाचू शकतो. एअरपोर्टचे CEO श्रीकांत भांडारकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर राज्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये होतो आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा वापर होतोय. विमानतळावर या अत्याधुनिक आणि डिजिटल स्कॅनिंगच्या या सगळ्या तंत्रज्ञानाचा फायदा नक्कीच प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी होऊ शकतो. विना अडथळा प्रवाशांचा वेळ जो आहे तो वाचणार आहे आणि अनुभव सुद्धा त्यांना या संदर्भातला मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. गुड मॉर्निंग. आणि सणासुदीचे म्हणजे गणेशोत्सवाचे जरी दिवस संपले असले तरी सुद्धा फळ बाजारामध्ये सध्या तेजीचे संकेत बघायला मिळतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या फळांची आवक सातत्यानं होत असते आणि आता सफरचंद, डाळिंबाची 58 आणि ड्रॅगन फ्रूटची 44 कॅरेट आवक झालेली बघायला मिळते. वेगवेगळ्या फळांच्या विक्रीतून बाजारामध्ये सुमारे 4 लाखांचं मूल्यांकन नोंदवण्यात आलंय. विशेष म्हणजे सफरचंदाला कमाल 3,500, डाळिंबाला 3,500 आणि ड्रॅगन फ्रूटला 3,000 प्रति कॅरेटपर्यंत दर मिळाला. सणासुदीच्या दिवसांमध्ये तर नक्कीच फळ बाजारामध्ये तेजी होतीच, पण आता अजून सुद्धा ही तेजी बघायला मिळते आहे. डाळिंब, विशेष करून ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंदाची चांगली आवक मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळ्या फळांच्या विक्रीतून बाजारामध्ये सुमारे 4 ते 4.5 लाखांचं मूल्यांकन नोंदवण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नमस्कार, मी मोनालिसा बागल. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये अनु आहे तुमच्यासोबत. तंत्रज्ञानाचा वापर झपाट्यानं होतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आणि आपण सुद्धा दररोज तंत्रज्ञानाची मदत घेऊन बऱ्याच गोष्टी अगदी सोप्या करतोय. भारतामध्ये जवळपास 1.65 लाखांचा iPhone 18 Pro दुबईमध्ये सध्या स्वस्त मिळताना दिसतोय, आणि याचीच चर्चा सध्या अनेक तरुणाईमध्ये आहे. विमानाचं तिकीट किंवा व्हिसा खर्च करून सुद्धा अनेक भारतीय नागरिक दुबईवरून आयफोन खरेदी करतात. आता दुबईवरून आयफोन खरेदी करणारे अनेक भारतीय आहेत आणि जे हा ट्रेंड फॉलो करतात, याचं कारण सुद्धा आहे. ॲपलच्या नव्या आयफोन सिरीजची जगभरामध्ये नेहमीच प्रचंड क्रेज आहे, आणि यंदा iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदी करण्यासाठी दुबईमध्ये अनेक लोक जात आहेत ज्यांना हा फोन विकत घ्यायचा आहे. आता का? तर कुठली आयफोनची सिरीज जर आली तर बऱ्याच वेळा दुबईमधून ती खरेदी केली जाते, आणि ते भारतीय नागरिक आहेत. भारतीय नागरिक दुबईतून आयफोन का खरेदी करतात तर याचं सुद्धा एक कारण आहे. भारतामध्ये ॲपल स्टोअर्स बाहेर बऱ्याचशा रांग आपल्याला दिसतात, मात्र अनेक भारतीय ग्राहक थेट दुबई गाठतात आणि तिथून आयफोन खरेदी करतात. विशेष करून विमानाचा येण्याचा जाण्याचा खर्च, व्हिसा फी हे जोडून सुद्धा दुबईमध्ये आयफोन खरेदी करणं स्वस्त पडतंय आणि फायद्याचं सुद्धा ठरतंय. म्हणजे आयफोन खरेदी करायचा आहे आणि त्यासाठी दुबईला जायचं आहे, तो वेगळा खर्च करायचा आहे, पण आयफोनचा जर दुबईला जाऊन येऊन आणि त्याचबरोबर स्वस्त किमतीमध्ये जर आयफोन मिळत असेल तर काय हरकत आहे दुबईला जायला. आणि मुंबईमध्ये सुद्धा अनेक जण विमानाची रिटर्न आणि जाण्याची येण्याची तिकीट व्हिसाचा खर्च करून दुबईमधूनच फोन घेत आहेत. एकापेक्षा जास्त फोन खरेदी केल्यानंतर 50 ते 60 हजार रुपयांची थेट बचत आयफोन खरेदीमध्ये होताना बघायला मिळते. बऱ्याच वेळा बरेचसे जे ग्राहक आहेत तर ते ग्राहक आयफोन खरेदी करण्यासाठी थेट दुबईला जात आहेत, त्यामुळे नक्कीच ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्सकडे आपण वळणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जनु तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. सध्या बँक कर्मचाऱ्यांचा संप याची चर्चा सगळीकडे सुरू आहे, अगदी सोशल मीडियावर सुद्धा. बँक कर्मचाऱ्याच्या प्रस्तावित 3 दिवसीय देशव्यापी संपामुळे बँकेच्या सेवांवर आणि आर्थिक सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका 27 सप्टेंबरला रविवारी सुद्धा नियमितपणे सुरू असतील असं सांगण्यात आलंय. अर्थमंत्रालय यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये ही माहिती दिलेली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान संपाची हाक दिली आहे, पण 27 सप्टेंबरला रविवार असून सुद्धा बँका सुरू असतील नियमित वेळेमध्ये असं ग्राहकांसाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 27 सप्टेंबरला सर्व बँक शाखा कार्यालय ATM लिंक शाखा पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत नगरसेन तरंग या कार्यक्रमामध्ये. यंदा म्हणजे यावर्षी मान्सूनला उशिरा का होईना पण सुरुवात झाली, पण मधल्या काळामध्ये मान्सूननं मात्र विश्रांती घेतली होती आणि सप्टेंबर महिन्याच्या 15 ते 19 सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा मान्सूननं पावसानं नैऋत्य मान्सून दिल्लीहून पुन्हा परतलाय. मान्सून माघारीची तारीख 25 सप्टेंबर जरी असली तरी सुद्धा 2 दिवस आधीच मान्सूननं बऱ्याच भागांमध्ये माघार घेतल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं हेरलंय. मान्सून पंजाब हरियाणा आणि राजस्थानच्या बहुतांश भागांमधून तर संपूर्ण राष्ट्रीय राजधानीतून तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागातून मान्सूननं माघार घेतल्याचं दिसतंय. कोकण आणि त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची अजूनही अपेक्षा आहे. मान्सून मात्र काही भागामध्ये लवकर परतल्याचं चित्र दिसतंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालेला आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, कालच आपण आपल्या बाप्पाला निरोप दिला, डोळ्यांमध्ये पाणी आणि मनात पुढच्या वर्षाची नवीन उत्सुकता होती आपल्याला. पण मंडळी, आता या 10 ते 12 दिवसांमध्ये मोदक, पेढे, खीरपुरी, गुलाबजाम असतील, रसगुल्ला असेल, असं गोड धोड खाऊन जिभेचे चोचले सुद्धा आपले पुरवून झालेले आहेत. मग आता बाप्पा परत गेलेत आणि त्यांनी दिलेली जी प्रसन्नता आहे, पॉझिटिव्हनेस आहे, उत्साह आहे, तो मात्र आपल्या सोबत आहे. त्यामुळे मंडळी, आता आजपासून आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करायला पाहिजे. सर्वात आधी तर आज सकाळी, आता तुम्ही काय केलंय मला माहीत नाही, पण आता निदान उद्या तरी, उद्या सकाळी उठून एक मोठा तांब्याभर कोमट पाणी प्या, जेणेकरून शरीरातील जे डिटॉक्सिफिकेशन आहे तर ते सुरू होईल. आणि आजच्या जेवणामध्ये मंडळी, प्लीज प्लीज साजूक, तूप, साखरेचे पदार्थ आणि तळलेले जे पदार्थ आहेत ना, ते पूर्णपणे बंद करा. कालचे उरलेले मोदक जरी असतील ना, तरी अजिबात त्याला हात लावू नका. आणि मंडळी, त्याऐवजी हिरव्या पालेभाज्या असतील, सॅलड असेल आणि ताक असेल ना, तर त्याचा समावेश करा. आणि हो मंडळी, संध्याकाळी किमान 20 ते 30 मिनिट हलकासा वॉक सुद्धा नक्की घ्या. शरीराला थोडासा ब्रेक द्या आणि पुन्हा एकदा आपल्या रेग्युलर डाएटवरती आणि एनर्जीवरती या. शेवटी काय, तर आरोग्य उत्तम असेल ना मंडळी, तर प्रत्येक सण उत्साहाने साजरा करता येतोच. कारण आता मंडळी नवरात्री येते आणि त्यानंतर दिवाळी येते. दिवाळी म्हणले की तुम्हाला माहीतच आहे की आता तर फक्त गणेशोत्सव होता आणि तेव्हा आपण मोदक वगैरे एवढं खाल्लं. दिवाळीमध्ये तर भाई पंचपक्वानच असणारे सर्व तेलकट तुपकट पदार्थ आहेत. पण ते आपल्याला पचवण्यासाठी आत्ता कुठेतरी आपल्या खाण्यावरती, आपल्या शरीरावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि अशाच गोष्टींसह भेटूयात आपण अगदीच थोड्या वेळात एका म्युझिकल ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सकाळचे 11:12 झालेत आणि एक महत्वाची अपडेट घेऊन आली आहे मी तुम्हाला भेटायला. मंडळी, 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी बँकच्या संपांमुळं ज्या सर्व बँका आहेत, नॅशनलाईज, प्रायव्हेट, या सर्व बँका या बंद असणार आहेत. आणि त्याचमुळं आज शनिवार आणि उद्या रविवारी सुद्धा, रविवारी म्हणजेच उद्या 27 तारखेला सुद्धा, सर्व ज्या बँका आहेत तर त्या कार्यरत राहतील. त्यामुळं तुमचं जे बँकिंग व्यवहार आहेत, जे महत्वाचे तुम्हाला जर काही व्यवहार करायचे असतील किंवा तुम्हाला बँकमधून काही कॅश वगैरे जर हवी असेल किंवा इतर वेगळी कोणतीही बँकेशी रिलेटेड तुमची महत्वाची कामं असतील तर ती आज आणि उद्या त्वरित करून घ्या, कारण 3 दिवस तुम्हाला काहीही करता येणार नाहीये. पण हा, ऑनलाईन पेमेंट, UPI वगैरे किंवा मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्यासोबत ATM वगैरे, या सर्व गोष्टी या सुरू राहणार आहेत. त्यामुळे तिथे एवढी अडचण तुम्हाला येणार नाही. पण ज्या गोष्टीत जर तुम्हाला बँकेतच जाऊन जर ते करावं लागणार असेल काम, तर मग ते आज आणि उद्याच तुम्ही करू शकताय. त्यानंतर 3 दिवस तुम्हाला करता येणार नाही, डायरेक्ट 1 तारखेला बँका सुरू होतील. तर ही सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपल्या आसपासच्या लोकांना आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा याची कल्पना द्यावी. तर मंडळी, अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया तेव्हा छोट्याशा ब्रेक नंतर.
1: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, कालच आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं, सणाची लगबग संपली आणि आत्ताच मस्तपैकी वीकेंड सुरू झालाय. पण गेल्या 10-12 दिवसांमध्ये पाहुण्यांची रास, पूजा अर्चा, स्वयंपाकघर आणि घराची आवरावर करताना तुमची खूप धावपळ झाली आहे माझ्या सखींनो, हे मला चांगलंच माहिती. आणि म्हणून आजच्या या शनिवारच्या वीकेंडला स्वतःसाठी या काही खास टिप्स आहेत, काही खास गोष्टी आहेत, तर त्या नक्की फॉलो करा. सर्वात आधी तर आज नो वर्क मोड ऑन करा. सणानंतरचा हा वीकेंड फक्त आणि फक्त तुमच्या विश्रांतीसाठी आहे. थोडासा वेळ स्वतःसाठी काढा, मस्तपैकी गाणं ऐका आवडतं, गरम पाण्याचा शॉवर घ्या आणि छानपैकी कॉफीचा कप घेऊन बसा. त्वचा आणि केस थकले असणारच आहेत, त्यामुळे घरातच एखादा सोपा होममेड जो फेस पॅक आहे तर तो लावू शकता किंवा तुम्ही स्टीम घेऊ शकता. त्यासोबत मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे घराची आवरावर आज एकाच दिवशी करायचा अट्टहास अजिबात करू नका, थोडं थोडं करून आवरूयात. आणि तुम्ही तुमच्या जी फॅमिली आहे त्यांना सुद्धा इन्वॉल्व्ह करा की मी एकटं काही करणार नाही आहे. आता सण सुद्धा होते, त्यावेळेस मी सगळं केलं, पण आता वीकेंडला घराच्या आवरावर करताना सगळ्यांची मदत घेऊन मग करा मंडळी. आणि तिसरी सर्वात सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट, आज रात्री मस्तपैकी 8 ते 10 तासांची झोप घ्या. मी 7 ते 8 तास म्हणतच नाही, कारण मला माहिती आहे की 7 ते 8 तासात अनेक लोकांची झोप होत नाही, भले ती हेल्दी मानली असतील तरी सुद्धा. पण त्यामुळं थोडासा थकवा घालवण्यासाठी जास्त झोपलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे छानपैकी मंडळी 8 ते 10 तासाची झोप घ्या, शांत झोप घ्या. आणि मंडळी सगळ्यांची काळजी तुम्ही घेताच नेहमी, पण या वीकेंडला स्वतःची काळजी घ्या. हॅपी वीकेंड मंडळी. तर अशाच गोष्टींसाठी आपण भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता मस्तपैकी आज शनिवार आहे, आता रविवार सुद्धा उद्या आहे आणि आता शनिवार रविवार असला की घरातल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच विषय सुरू होतो की आता 2 दिवस स्वयंपाकघरामध्ये काय वेगळं बनवायचं आणि घराची राहिलेली कामं जी आहेत तर ती कशी उरकायची. पण सखींनो, हा जो वीकेंड आहे तर तो फक्त कामाचा डोंगर उपसण्यासाठी नाहीये तर स्वतःला आणि कुटुंबाला जरासा निवांत वेळ देण्यासाठी असतो. या वीकेंडला एक छोटासा प्लॅन सुद्धा तुम्ही नक्की करू शकता. सकाळी घरातल्या सगळ्यांनी मिळून एकत्र ब्रेकफास्ट करा आणि गप्पा मारा. आठवड्याभरामध्ये प्रत्येकाची धावपळ झालेली आहेच आणि त्यातल्या त्यात सणसूद असल्यामुळे तर जास्तच धावपळ झालेली आहे. त्यामुळं मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून एकमेकांशी मनमोकळपणानं बोला आणि संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर जायचं असेल तर ठीक आहे, नाहीतर घरातच एक मस्तपैकी छानसा सिनेमा किंवा जुने फोटो जे आहेत तर ते एकत्र बसून पहा. आणि हो मंडळी, विकेंडचा स्वयंपाक एकटीनंच करायचा असा अजिबात नियम नाहीये तर तुमच्या लहान सहान कामांमध्ये मुलांची आणि घरच्यांची मदत नक्की घ्या. एकत्र काम केल्यानंतर मंडळी कामाचा ताणही कमी होतो आणि मस्त फॅमिली टाइम सुद्धा मिळतो. त्यामुळे मंडळी, कामातून ब्रेक घ्या, हसा, गप्पा मारा आणि या शनिवार रविवारचा पुरेपूर मस्तपैकी आनंद घ्या. हॅपी विकेंड टू यू अँड युअर फॅमिली गाईज. आणि अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेद घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत. दुपारचे 12 वाजलेत, आपला शो सुरू आहे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, भीती आणि फोबिया हे दोन शब्द आपण अनेकदा एकाच अर्थानं वापरतो बरं का, पण मानसशास्त्रानुसार या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भीती ही मानवी शरीराची एक नैसर्गिक आणि आवश्यक प्रतिक्रिया आहे. म्हणजे समोर प्रत्यक्ष धोका असताना जी भीती वाटते ना, तर ती आपल्याला सावध करते आणि सुरक्षित ठेवते. आता समजा जर अचानक समोर कुत्रा आला तर भीती वाटणं हे अगदी सामान्य आहे. धोका निघून गेला की ही भीती आपोआप जाते, नाहीशी होत असते. पण फोबिया हा भीतीचा एक अत्यंत टोकाचा आणि अवास्तव असा प्रकार आहे. आता यामध्ये कोणतंही समोर थेट धोका किंवा संकट नसताना सुद्धा तीव्र घबराट जी निर्माण होते ना, जसं की समजा बंद लिफ्टमध्ये जाण्याची प्रचंड भीती वाटणे, किंवा उंचावरती गेल्यावरती थरका पुडणं, किंवा अगदी रस्ता ओलांडताना सुद्धा प्रचंड असा पॅनिक अटॅक येणं. फोबिया असणारी व्यक्ती त्या परिस्थितीचा सामना करण्याऐवजी पळ काढू लागते आणि याचा त्याच्या दैनंदिन आयुष्यावरती फार वाईट परिणाम होत असतो. मग आता मंडळी, आता यावरती उपाय काय? तर पहिली गोष्ट म्हणजे फोबियाला घाबरून पळून जाऊ नका. एक्सपोजर थेरपी याद्वारे टप्प्याटप्प्यानं त्या परिस्थितीचा सामना करण्याची सवय करा. जेव्हा खूप घबराट होत असेल ना मंडळी, तेव्हा खोल आणि दीर्घ असा श्वास घ्या, यानं मेंदू शांत होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर फोबिया तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये अडथळा ठरत असेल तर संकोच न बाळगता समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत नक्कीच घ्या. भीती ही आपल्याला सुरक्षित ठेवत असते, पण फोबिया आपल्याला थांबवतो. त्यामुळे आपल्या भीतीला ओळखा आणि त्यावरती मंडळी मात करा आणि मनमोकळेपणाने जगा. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. दुपारचे 12:12 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, संध्याकाळ झाली की पोटात छोटीशी भूक लागते की नाही, किंवा अचानक घरी पाहुणे आले की आता झटपट काय बनवू, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असतो. अशा वेळी तासन तास स्वयंपाकघरामध्ये उभं राहण्याऐवजी फक्त 3 साहित्यांमध्ये बनणाऱ्या या सुपर टेस्टी डिशेस आज मी तुम्हाला घेऊन आली आहे तुमच्या भेटीला. तर मंडळी, पहिला पदार्थ आहे चॉकलेट बनाना बाईट्स. पकी हुई केळी चकत्यांमध्ये कापा आणि त्यावरती थोडेसे पीनट बटर लावा आणि वितळलेल्या डार्क चॉकलेटमध्ये बुडवून फ्रीजमध्ये 10 मिनिट ठेवा. मस्तपैकी हेल्दी आणि टेस्टी डेझर्ट तयार. दुसरा पर्याय म्हणजे चीजी गार्लिक रोस्ट. मंडळी, ब्रेडच्या स्लाइसला बटर लावा, त्यावरती भरपूर किसलेलं चीज आणि बारीक चिरलेला लसूण किंवा चिली फ्लेक्स टाका. तव्यावरती छान ओव्हनमध्ये 3 मिनिट रोस्ट करा आणि मस्तपैकी क्रिस्पी चीजी टोस्ट रेडी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट डिश म्हणजे झटपट पनीर भुर्जी स्नॅक. पनीर किसून घ्या, त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून थोडंसं मीठ टाका आणि बटरवरती 2 मिनिट परता. ही भुर्जी तुम्ही पाव किंवा चपातीसोबत गरमागरम सर्व्ह करू शकता. आणि मंडळी, कमीत कमी साहित्य, कमी वेळ आणि भरपूर अशी चव आहे, त्यामुळं आजच तुम्ही सुद्धा या संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी यातली कोणती तरी डिश बनवून ट्राय नक्की करा. आणि कशी वाटली हेही मला सांगा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता।

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:27 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आजकाल आपण सुपर मॉम हा शब्द खूप वेळा ऐकतो. ऑफिस आणि घर एकत्र सांभाळणाऱ्या आजच्या स्त्रियांसाठी हा शब्द वापरला जातो. पण मंडळी, जरासा विचार करा, आपल्या पूर्वीच्या काळातल्या आपल्या आजी, आई आणि पणजी ज्या होत्या, तर त्या खऱ्या अर्थानं ओरिजिनल ज्या सुपर मॉम्स आहेत तर त्या नव्हत्या का? त्यांच्या काळामध्ये न मिक्सर होता, न वॉशिंग मशीन, न गॅस शेगडी. पहाटे 4 उठून विहिरीवरून पाणी भरणं, दळण दळणं, जात्यावरती पीठ दळण्यापासून ते चुलीवर अख्ख्या कुटुंबाचा स्वयंपाक करणं, हे सगळं त्या अगदी हसत मुखानं करायच्या. घरामध्ये 10-12 माणसांचा संसार, मुलांचं शिक्षण, पाहुण्यांचं आदरातिथ्य आणि सण उत्सव, हे सगळं कोणताही ताण न दाखवता त्या अगदी भारीमध्ये सांभाळायच्या. आज आपल्याकडे तंत्रज्ञाने मदतनीस आहे, तरी सुद्धा आपण थकतो. पण पूर्वीच्या या सुपर मॉम्सकडं कसलीच तक्रार नसायची, उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं असं समाधान असायचं आणि प्रेमाचा गोडवा असायचा. कोणतीही डिग्री नसताना त्यांनी घराला संस्कृती दिली, व्यवस्थापनाचे धडे दिले आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले. आजच्या आधुनिक युगात जगताना आपल्या त्या पूर्वीच्या सुपर मॉम्सच्या कष्टांना आणि अथांग प्रेमाला एक मानाचा मुजरा तर बनतोच मंडळी, आणि आपण सुद्धा तो प्रयत्न केला पाहिजे. कारण मंडळी, सध्या आपलं जे जग आहे किंवा आपली जे एक जनरेशन आहे किंवा हा जो काळ, खरंच खूप सोपा आहे. आपल्याच्या घरोघरी म्हटलं तर गॅस आहे, घरोघरी म्हटलं तर आपल्या वॉशिंग मशीन आहे, किंवा कामासाठी आपण काही आपल्या मैत्रिणी आहेत तर त्यांना आपण ठेवलेलं आहे, आपल्या भगिनी आहेत त्या आपल्या घरी काम करतात, आपण त्यांना पगार देतो, तर अशा गोष्टी आपण मदतनीस म्हणून ठेवलेल्या आहेत. आणि त्याचसोबत मंडळी, अनेक तंत्रज्ञान असल्यामुळं कसं आहे की आपल्या गोष्टी फार सोप्या होतात. गिरणीवरून गहू दळून आणायचे, धान्य दळून आणायचं की झालं आपलं काम. पण त्या जात्यावरती काम करताना त्यांना किती कष्ट होत असतील, खरा व्यायाम तेव्हा होत होता. आणि मंडळी, त्यामुळेच आपण सुद्धा एक तेवढे कष्ट नाहीत, पण कुठेतरी त्यांनी जी बांधून ठेवलेली नाती आहे, त्यांनी जी बांधून ठेवलेली एकत्र कुटुंब पद्धती आहे, तर निदान त्या गोष्टीला तरी पुढं घेऊन जाणं हे आपलं काम आहे. तर मंडळी, नक्कीच त्या आपल्या स्त्रियांचा आदर्श घेऊयात आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, स्वयंपाकघरात तासन तास उभं राहून अन्न शिजवणं ही एक कला आहेच, पण त्या कलाकृतीला खरी चव येते ती आपल्या लहान सहान किचन सिक्रेट्स मुळे. आपल्या आजीच्या आईच्या काळापासून चालत आलेल्या अशा काही खास ट्रिक्स असतात ज्या साध्या पदार्थाला सुद्धा हॉटेल सारखी भन्नाट चव देत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर ग्रेव्हीची भाजी बनवताना कांदा टोमॅटो परतून झाल्यावरती त्यात अगदी चिमूट भर साखर किंवा थोडंसं साजूक तूप जरी घातलं ना मंडळी, तर भाजीचा रंग आणि रस्सा दोन्ही अप्रतिम होतात. पोळ्या किंवा पराठे मऊ हवेसे वाटत असतील ना, तर पीठ मळताना त्यात पाण्याऐवजी थोडंसं कोमट दूध किंवा ताक वापरून बघा. पोळ्या ज्या आहेत, आपल्या चपात्या ज्या आहेत, तर त्या अगदी कापसासारख्या मऊ राहतात. आणि हो मंडळी, वरणाला छान खमंग फोडणी देताना तेलात थोडीशी हिंग आणि जिऱ्यासोबत शेवटी कढीपत्ता आणि चिमूट भर सुकं खोबरं परता, पूर्ण गल्ली भर त्याचा सुगंध सुटेल. मंडळी, स्वयंपाकघर म्हणजे फक्त चूल आणि भांडी नाहीये, तर ते एक प्रेमाची चव आणि या छोट्या ट्रिक्सचं मॅजिक आहे. तुमच्याकडे सुद्धा असं काही भन्नाट किचन सिक्रेट असेल तर माझ्याशी नक्की शेअर करा मंडळी. 90111123090 या आपल्या संपर्क क्रमांकावरती अशाच ट्रिकसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपण भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली आणि हा जो टप्पा आहे ना तुम्हाला अजिबात आवडत नाही कारण खूप साऱ्या गोष्टी असतात सांगायच्या तुमच्याशी चर्चा करण्यासाठी. पण आता वेळाभावी आपल्याला निरोप घ्यावा लागत आहे कारण अगदी थोड्या वेळामध्ये आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेह वार्ता या शोमध्ये. आणि आता मंडळी आज शनिवार उद्या रविवार मस्तपैकी वीकेंड आहे तर स्वतःची काळजी घ्या, थोडासा आराम करा, फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करा आणि मंडळी अशाच नवनवीन गोष्टींसह ऐकत रहा आपला हा रेडिओ, रेडिओवरची गाणी, कार्यक्रम एन्जॉय करा. आपण पुन्हा भेटणार आहोत सोमवारी ठीक सकाळी 11 वाजता नवनवीन अशा गोष्टींसोबत आणि एकदम फ्रेश अशा नवीन वीकसोबत. मंडळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी स्नेहालय परिवारासाठी खूप खास आहे, कारण आज वाढदिवस आहे। आपल्या स्नेहालयाशी गेल्या अनेक वर्षापासून प्रेमाचं, आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या आपल्या स्नेहालयातील हितचिंतकांचे आज वाढदिवस आहेत। नवी पांढरे, त्याचबरोबर प्रिया नरसिंह दिकोंडा, त्याचबरोबर अर्चना धन्यकुमार प्रथम शिट्टी यांचा आज वाढदिवस आहे। स्नेहालयाच्या प्रत्येक कामात, प्रत्येक उपक्रमात आणि प्रत्येक चांगल्या कार्यात आपण नेहमीच मनापासून सहकार्य करत आला आहात। तुमची ही साथ आमच्यासाठी फक्त सहकार्य नाही तर आपुलकीची आणि प्रेमाची एक सुंदर भावना आहे। गरज असो, एखादा उपक्रम असो किंवा स्नेहालयाच्या मुलांसाठी काही चांगलं करण्याची संधी असो, तुम्ही नेहमीच आपलेपणाने पुढे येता। म्हणूनच तुमचं आणि स्नेहालयाचं नातं हे केवळ संस्थेशी जोडलेलं नातं नसून एक सुंदर माणुसकीचं नातं आहे। आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि यशाची अशीच बरसात होत राहो। तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम असंच खुलत राहो आणि स्नेहालय सोबतच तुमचं हे प्रेमाचं नातं असंच वर्षानुवर्ष अधिक घट्ट होत राहो, हीच मनापासून सदइच्छा। तर नगरकर, वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या सुंदर आठवणीतील गाणं आपण ऐकलं तर मनाला अगदी आनंद होतो। तर यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये। चला तर मग ऐकूया वैष्णवी पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान अंश फिल्म यामधील सुंदर असं गीत। चला तर मग आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. मंडळी यामध्ये मंडळी कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते त्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणं आणि स्वतःचं संरक्षण करणं खूप महत्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आपल्या मुलांना केवळ अभ्यास नाही तर स्वतःच्या सुरक्षिततेची जाणीव असणंही तितकंच गरजेचं आहे. असाच एक महत्वाचा आणि उपयुक्त उपक्रम 22 सप्टेंबर रोजी स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट शाळेमध्ये घेण्यात आला. या उपक्रमामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. प्रशिक्षणाची सुरुवात झाली ती विद्यार्थ्यांशी अगदी साध्या आणि सहज संवादातून. मनोज रुसंगे सरांनी विद्यार्थ्यांना विचारलं, समजा एखाद्या वेळी तुमच्या समोर अचानक धोका निर्माण झाला तर तुम्ही काय कराल? या प्रश्नातूनच विद्यार्थ्यांशी स्वरक्षणाबाबत संवाद सुरू झाला. स्वरक्षण म्हणजे केवळ एखाद्याची झटापट करणं नाही तर संकटाची चाहूल लागताच सावधान होणं, प्रसंग ओळखणं, शांतपणे विचार करणं आणि गरज पडल्यास योग्य व्यक्तीची मदत मागणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती पावलं उचलणं हे सरांनी सांगितलं. मनोज रुसंगे सरांनी विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचं महत्व समजावून सांगताना दैनंदिन जीवनात स्वतःची काळजी कशी घ्यावी, कोणत्या गोष्टीची जाणीव ठेवावी आणि अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंग अवधान कसं राखावं याबाबतचं मार्गदर्शन केलं. यानंतर सुरू झाला प्रत्यक्ष सरावाचा भाग. सरांनी स्वरक्षणाच्या काही मूलभूत पद्धती विद्यार्थ्यांना कृतीतून समजावून सांगितल्या. विद्यार्थी उत्साहाने पुढे आले. सर जे शिकवत होते ते विद्यार्थी लक्षपूर्वक पाहत होते, त्याच हालचालींचा स्वतः सराव करून पाहत होते. या संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद होता आणि त्याचबरोबर स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल एक नवीन जाणीवही निर्माण होत होती. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना एक महत्वाचा संदेश मिळाला, स्वतःचं रक्षण करण्यासाठी ताकदीपेक्षा प्रसंगावधान, आत्मविश्वास आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता अधिक महत्वाचे आहे. स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक प्रशिक्षण नव्हतं तर भविष्यातील अनेक प्रसंगांना समोर जाण्यासाठी आत्मविश्वास देणारा एक महत्वाचा धडा ठरला. कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान नाही तर स्वतःला समजून घेणं, स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सज्ज राहणं हेही तितकंच महत्वाचं शिक्षण आहे. तर नगरकर आत्ताच आपण ऐकलं आहे 22 सप्टेंबर रोजी स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट शाळेमध्ये घेण्यात आलेल्या स्वरक्षण याचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. ते कशा प्रकारे राबवण्यात आलं हे आपण ऐकले आहे. नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर आज वाढदिवस आहे प्रियंका नरसिंह दिकोंडा यांचा. ह्या आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. प्रियंका ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त ऐकूया तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत शंभू शंकरा. चला तर मग आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही महिला आणि मुली विविध कारणांमुळे संकटात सापडतात, आधार हरवून बसतात आणि त्यांना सुरक्षित आधार निवारा व मदतीची गरज भासते. अशा महिलांसाठी आशेचा किरण ठरला आहे स्नेहालेस संचलित स्नेहाधार प्रकल्प. यात सामाजिक बांधिलकीतून स्नेहाधार प्रकल्पाची गरज भासत मंडळी स्नेहाधार हा प्रकल्प विशेषतः संकटग्रस्त, बेघर किंवा आधाराची गरज असलेल्या महिला आणि मुलींसाठी कार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांना सुरक्षित निवारा, आधार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक वेळा कौटुंबिक हिंसा, सामाजिक अत्याचार, आर्थिक अडचणी किंवा इतर संकटामुळे महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. अशावेळी स्नेहाधार प्रकल्प त्यांच्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण, रोजगारभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्या नव्या आत्मविश्वासाने जीवनाची सुरुवात करू शकतात. स्नेहाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सुरक्षितता, सकारात्मक बदल घडून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य हा प्रकल्प करत आहे. आधाराची गरज असताना मिळालेला हात एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. स्नेहालयाचा स्नेहाधार प्रकल्प अशाच असंख्य महिलांना नवीन आशा, नवे धैर्य आणि नव्या आयुष्याची दिशा देत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाविषयी. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये आपल्या स्नेहालयातील काही हितचिंतकांचे बर्थडे सेलिब्रेशन आपण करत आहोत. तर आज वाढदिवस आहे अर्चना धन्यकुमार प्रथम शिट्टी यांचा. आज वाढदिवस आहे. अर्चना ताई, तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या सुंदर आठवणीतील गाणं आपण ऐकत असतो. चला तर मग ऐकूया आपल्या अर्चनाताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदरचं गीत कल्याणी या चित्रपटातील ऐकूया, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या बालाधार प्रकल्पाविषयी. मंडळी बालाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे वंचित, गरजू, निराधार तसेच सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या मुलांना सुरक्षित वातावरण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं हा उपक्रम मुलांच्या हक्काचे संरक्षण करत त्यांना आत्मविश्वासाने समाजात उभे राहण्यासाठी सक्षम बनवत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं. शैक्षणिक मदत, व्यक्तिमत्व विकास, समुपदेशन, आरोग्य तपासणी आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच मुलांना प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना मिळावी यासाठी विशेष काळजी घेतली जाते. मंडळी 1889 पासून कार्यरत असलेली स्नेहालय संस्था महिला, मुले आणि समाजातील वंचित घटकांच्या

0: विकासासाठी विविध प्रकल्प होत आहे. बालाधार हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रोते हो, प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण आणि संधी मिळणे हा त्याचा हक्क आहे. बालाधार प्रकल्प याच ध्येयाने कार्यरत असून अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करत आहे. मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संस्थेतील बालाधार या प्रकल्पाविषयी ऐकले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी राजेश्वरी झाडे बोलतीये. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माध्यमांद्वारे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच मुलांना प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना मिळावी यासाठी विशेष काळजी घेतली जाते. मंडळी 1889 पासून कार्यरत असलेली स्नेहालय संस्था महिला, मुले आणि समाजातील वंचित घटकांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्प राबवत आहे. बालाधार हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रोते हो, प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण आणि संधी मिळणे हा त्याचा हक्क आहे. बालाधार प्रकल्प याच ध्येयाने कार्यरत असून अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करत आहे. मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संस्थेतील बालाधार या प्रकल्पाविषयी ऐकले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरकर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर नगरकर दुपारी 2

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार नगरकर, थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो मध्ये मी आर जे आदी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय। 90s स्पेशल सॉन्ग्स हा आहे आजचा सेगमेंट, कारण आज आहे शनिवार आणि या सेगमेंटमध्ये आपलं खूप खूप स्वागत। श्रोते मित्र हो, शोच्या सुरुवातीला आपण ऐकूया 1991 या वर्षी प्रदर्शित आणि सुभाष घई दिग्दर्शित सौदागर या चित्रपटातलं गीत। आनंद बक्षी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून शब्दांकित या गीताला संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी। मनहर उदास, कविता कृष्णमूर्ती आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेल्या गीतामध्ये पडद्यावर आहेत विवेक मुश्राण, मनीषा कोईराला, ज्यांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि मल्टीस्टार हा चित्रपट होता, कारण ह्याच्यामध्ये दिलीप कुमार, राजकुमार, जॅकी श्रॉफ असे दिग्गज कलावंत होते, त्याचबरोबर अनुपम खेरही होते। या गीताचं वैशिष्ट्य म्हणजे या गीतामध्ये अभिनव चतुर्वेदी आणि मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी हे देखील आहेत। आणि शेवटच्या काही मिनिटामध्ये जेव्हा विवेक मिश्रण आणि मनीषा कोईराला हे या गीतामध्ये अभिनय करतात आणि काही मिनिटांमध्ये सुखविंदर सिंग यांच्या आवाजातलं कडवं जेव्हा सुरू होतं, तेव्हा ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एका पायावर डान्स केलाय आणि तो त्या कथानकाचा भाग होता, पण त्या एका छोट्याशा नृत्यामुळं या गीताची शोभा आणखीन वाढली, ज्याच्यामुळं अनुपम खेर हे देखील चांगले लक्षात राहतात। आणि त्या काळामध्ये सुखविंदर सिंग एवढे काही फेमस नव्हते, परंतु थोडं जरी कडवं गायला मिळालं तरी त्यांनी ते इतकं सुंदर गायलं आहे, कारण त्या कडव्यावरच कथानकाचा पुढचा महत्वाचा टप्पा येतो। तेव्हा ऐकूया सौदागर या चित्रपटातलं हे शीर्षक गीत।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, यानंतर आपण ऐकणार आहोत 1991 साली प्रदर्शित आणि अशोक गायकवाड दिग्दर्शित इज्जत या चित्रपटातलं शीर्षक गीत। गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार अन्नू मलिक आणि गायक आहेत शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती। या गीतामध्ये पडद्यावर आहेत जॅकी श्रॉफ, त्यांच्यासमवेत त्यांचा एक मित्र असतो हरीश पटेल आणि नायिका संगीता बिजलानी। सलीम अख्तर यांचा हा चित्रपट होता। जॅकी श्रॉफ यांच्यामुळं हा चित्रपट बऱ्यापैकी चालला होता। तेव्हा ऐकूया इज्जत या चित्रपटातल्या टायटल सॉन्ग।

फोर एफ एम वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

संगीतमय विश्रांतीनंतर पुन्हा एकदा थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यानंतर आपण ऐकणार आहोत 1991 साली प्रदर्शित आणि के मुरली मोहन राव दिग्दर्शित प्रेम कैदी या चित्रपटातलं गीत. गीतकार समीर आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद. या गीताचे गायक आहेत दाक्षिणात्य प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम, कविता कृष्णमूर्ती आणि सहकारी. पडद्यावरचे कलाकार आहेत दक्षिणेतला त्या काळातला अगदी नव्यानं हिंदीमध्ये

आलेला हरीश आणि कपूर घराण्यातली पहिली नायिका म्हणून पदार्पण केलेली करिश्मा कपूर. पहिली नायिका यासाठी म्हणतात कारण पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, त्याच्यानंतर रणधीर कपूर, ऋषी कपूर या पुरुष कलाकाराव्यतिरिक्त कपूर घराण्यातून कोणत्याही स्त्रीनं किंवा मुलीनं चित्रपटांमध्ये नायिका म्हणून भूमिका केल्या नव्हत्या. तेव्हा रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या असलेली करिश्मा कपूर हिचा हा पहिलाच चित्रपट होता आणि त्या काळामध्ये हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आणि त्यातलं हे शीर्षक गीत तर खूपच गाजलं. तेव्हा आपणही आनंद घेऊया प्रेम कैदी या चित्रपटातल्या शीर्षक गीत.

वेलकम बॅक शोमध्ये यानंतर आपण ऐकणार आहोत 1991 साली प्रदर्शित आणि हरमेश मल्होत्रा दिग्दर्शित बंजारन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गायिका आहेत अलका याज्ञिक. पडद्यावर आहे श्रीदेवी. मित्रांनो, हरमेश मल्होत्रा या दिग्दर्शकाला ऋषी कपूर हे नायक खूप आवडायचे. त्यांच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये ऋषी कपूरच नायक असायचा. नगीना चित्रपट आठवतोय तुम्हाला, ज्याच्यामध्ये श्रीदेवी एक नागिना. तर या नगीना चित्रपटामध्ये देखील ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांचीच जोडी होती आणि जो चित्रपट खूपच गाजला. त्याचप्रकारे बंजारन हा चित्रपट देखील संगीतमय चित्रपट म्हणून चांगल्यापैकी गाजला होता आणि त्यातली गीतं देखील खूप गाजली होती. त्यातलं हे शीर्षक गीत आता आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया बंजारन या चित्रपटातलं गीत.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक नगरकर. आपण ऐकत आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये 90s स्पेशल सॉन्ग सेगमेंट आणि यात टायटल सॉन्ग्स. तेव्हा यानंतर ऐकूया 1991 साली प्रदर्शित आणि किशोर व्यास दिग्दर्शित डान्सर या चित्रपटातलं गीत. संगीत नियोजक आहेत आनंद मिलिंद, गायक आहेत एस पी बालसुब्रमण्यम आणि मित्र हो हा चित्रपट अक्षय कुमार म्हणजेच खिलाडी कुमार यांचा पहिलाच चित्रपट होता. तसं अक्षय कुमार यांचं खरं नाव म्हणजे ज्याची प्रसिद्धी खिलाडी चित्रपटापासून मिळाली, पण पहिला चित्रपट होता त्यांचा डान्सर. नृत्य आणि नाट्य संघर्षावर आधारित हा चित्रपट होता. अक्षय कुमार या चित्रपटामुळे थोडेफार प्रकाश झोतात आले आणि पुढं मग बॉलिवूडचा स्टार बनले. आजही अक्षय कुमार यांचे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. तेव्हा ऐकूया त्यांच्या पहिल्या चित्रपटातलं हे शीर्षक गीत.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: म्युझिकल ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, यानंतर आनंद घेणार आहोत फरिश्ते या 1991 साली प्रदर्शित आणि अनिल शर्मा दिग्दर्शित मल्टीस्टार चित्रपटातलं. मल्टीस्टार यासाठी कारण हा चित्रपट त्या काळातले अनेक मोठे दिग्गज अभिनेते घेऊन बनला होता, ज्यामध्ये धर्मेंद्र, विनोद खन्ना, रजनीकांत, श्रीदेवी, जयाप्रदा आणि आपल्या अहिल्यानगरचे सुपरस्टार सदाशिव अमरापूरकर, त्यानंतर कुलभूषण खरबंदा आणि सपना. ही सपना अभिनेत्री आपल्याला माहिती आहे, मराठमोळी अभिनेत्री आहे. साईबाबांची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवी यांची ही कन्या. तर असे दिग्गज कलाकार असल्यामुळं या चित्रपटाला मल्टीस्टार म्हटलं जातं. ॲक्शन आणि रोमॅन्टिक चित्रपट असलेला हा चित्रपट आणि या चित्रपटाची गीतं लिहिली होती आनंद बक्षी यांनी, संगीतबद्ध केली होती बप्पी लाहिरी या महान संगीतकारानं, आणि हे गीत गायलं होतं अमित कुमार आणि मोहम्मद अजीज यांनी. चित्रीकरणाच्या वेळेस पडद्यावर होते धर्मेंद्र आणि विनोद

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक। तर श्रोते मित्र हो, या शोमध्ये आता आपण ऐकूया 1991 साली प्रदर्शित झालेला सुरेश कृष्णा यांनी दिग्दर्शित केलेला लव या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत। संगीत नियोजक आहेत आनंद मिलिंद आणि गायक कलाकार आहेत एस पी बालसुब्रमण्यम आणि दाक्षिणात्य प्रसिद्ध पार्श्वगायिका म्हणजे आपल्या इकडं जसं लता मंगेशकर आहेत तसं दक्षिणेतली चित्रा नावाची गायिका ज्येष्ठ आहेत। तर एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी हे गीत गायलं आहे आणि पडद्यावर होते सलमान खान आणि नायिका होती रेवती जी दक्षिणेतली अभिनेत्री होती आणि हिंदीमध्ये हा तिचा पहिलाच चित्रपट होता। मित्र हा चित्रपट सुरेश कृष्णा यांच्याच 1989 साली प्रदर्शित झालेल्या प्रेमा या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता आणि या चित्रपटातलं साथिया तूने क्या किया हे गाणं देखील खूप लोकप्रिय ठरलं होतं बरं का। आजही ते गाणं ऐकलं जातं परंतु आजच्या सेगमेंटमध्ये आपण ते ऐकणार नाही। आपण ऐकणार आहोत टायटल सॉन्ग, तेव्हा ऐकूया लव या चित्रपटातलं हे गीत।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

म्युझिकल ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. 90s स्पेशल सॉन्ग सेगमेंट मध्ये टायटल सॉंग्स आपण ऐकत आहोत आणि पुढचं गीत आहे 1991 सालीच प्रदर्शित फूल बने अंगारे या चित्रपटातलं अंजान यांचं एक प्रेरणादायी गीत, ज्याला संगीत दिले बप्पी लाहिरी यांनी आणि गायलं आहे मोहम्मद अजीज यांनी. पडद्यावर अभिनय केलाय प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी. मित्र हो, या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते के सी बोकाडिया, BMB प्रोडक्शन, आणि हा चित्रपट स्त्री संघर्षाची कथा सांगणारा आहे. यातली मुख्य आणि अतिशय सशक्त भूमिका साकारली होती रेखा यांनी. या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा लिहिली होती अनवर खान यांनी. नायक होते रजनीकांत, परंतु हा चित्रपट नायकापेक्षा नायिकेभोवतीच जास्त केंद्रित होता. तेव्हा ऐकूया फूल बने अंगारे या चित्रपटातलं हे शीर्षक गीत, आणि या गीतामध्येच चित्रपटाचा सारांश आहे.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

संगीतमय विश्रांतीनंतर श्रोते मित्र हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर आपण ऐकणार आहोत विष्णू देवा या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे. हा चित्रपट दिग्दर्शित केला होता के पप्पू यांनी आणि निर्माते होते शकील नुरानी. मित्रांनो, हा चित्रपट देखील 1989 या वर्षी प्रदर्शित एका चित्रपटाचा रिमेक होता. त्याचं नाव होतं शत्रुपक्ष. हा बंगाली चित्रपट होता. तर विष्णू देवा या चित्रपटात सनी देवल, आदित्य पंचोली, नीलम, संगीता बिजलानी, डॅनी, अरुणा इराणी, आलोक नाथ आणि जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट विष्णू आणि देवा या दोन भावांभोवती फिरणारा आहे. अर्थात याचं कथानक जे आहे या दोन भावांमध्येच फिरणारं आहे. लहानपणी हे दुर्दैवानं वेगळे होतात, त्यांची ताटातूट होते आणि मग मध्ये मोठा संघर्ष आणि पुन्हा ते एकत्र येतात. या चित्रपटातलं हे टायटल सॉन्ग त्या काळामध्ये खूप गाजलेलं होतं. तेव्हा आनंद घेऊया या टायटल सॉन्गचा.

स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, यानंतर आपण या शोमधलं शेवटचं गीत ऐकणार आहोत, हम या चित्रपटातलं. हे गीत लिहिलं आहे आनंद बक्षी यांनी, संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि गायलं आहे अलका याज्ञिक, उदित नारायण, सुरेश वाडकर, सोनाली वाजपेयी, सुदेश भोसले आणि सहकाऱ्यांनी. या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या अमिताभ बच्चन आणि किमी काटकर यांच्या. त्यांच्या समवेत रजनीकांत, गोविंदा, दीपासाही, डॅनी, अनुपम खेर, अन्नू कपूर आणखीनही बरेचसे सहकलाकार होते. आणि हा चित्रपट तीन भावंडांची संघर्षमय कथा होता. तेव्हा ऐकूया हम या चित्रपटातलं शीर्षक गीत. या गीताबरोबरच मी आर जे आदि आपला निरोप घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन्हा उन्हा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, मी रेणू वकड आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, मी रोहिणी थोरा सांगवीकर आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे नाद हो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

रसी कहो दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय नगर डायरी हा कार्यक्रम। श्रोते हो, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आणि मर्क्युरी फाउंडेशन मर्क्युरी मिशन अंतर्गत आपण HIV संदर्भात जनजागृती मालिका ऐकत आहोत, आणि या मालिकेमध्ये आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील भक्ती सामलेटी आहेत, ज्या ॲज अ काउन्सिलर म्हणून 2012 सालापासून ERT सेंटर या ठिकाणी कार्यरत आहेत। तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या मर्क्युरी मिशन अंतर्गत एका विशेष मालिकेमध्ये। तर तुमचं सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: थँक्यू मॅम।
2: थँक्यू। जसं मी आत्ता म्हणाले की HIV अवेअरनेस बाबत आपण आज या मालिकेमध्ये संवाद साधत आहोत, आणि HIV म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय, आजही समाजामध्ये किंवा आजही कॉलेज गोईंग मुलांमध्ये जर HIV आणि एड्स असे दोन प्रश्न विचारले तर मुलं कन्फ्यूज होतात, किंवा आजही कित्येक लोकांना समाजातील कित्येक घटकांना यातला फरक जो आहे तो मूलभूत माहिती नाही। तर HIV म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय?
3: HIV हा एक व्हायरस आहे, म्हणजे मानवी शरीरामध्ये आढळणारा तो एक विषाणू आहे, आणि एड्स म्हणजे त्या रोगप्रतिकार क्षमता कमी करणारा समूह आहे। म्हणजे जेव्हा HIV व्हायरस ज्या व्यक्तीला HIVचा लागण झालेली असते त्या व्यक्तीला HIV सह अजून बाकीचे जे काही आजार असतात, म्हणजे ज्याला आपण संधिसाधू आजार म्हणतात, जसं की क्षयरोग आहे, त्याच्यानंतर नागिन आहे, किंवा प्रतिकार क्षमता कमी होऊन त्यांना खाज येणं, गुप्तरोग होणं, अशा वेगवेगळ्या आजारांचा जेव्हा समूह एकत्र होतो त्यावेळेस तो एड्स मध्ये रूपांतर होतो। म्हणून जर HIV झाला आहे तर त्याची प्रतिकार क्षमता चांगली असेल तर त्याला एड्स होण्यासाठी खूप कालावधी लागतो, पण त्याची प्रतिकार क्षमतेवर डिपेंड आहे तो। पण HIV हा व्हायरस आहे आणि एड्स हा त्याचा समूह आहे।
2: नक्कीच, हा तुम्ही एक मूलभूत आणि महत्वाचा फरक सांगितला। पण HIV संक्रमण कुठल्या मार्गांमुळे होतं किंवा कुठल्या गोष्टींमुळे कुठल्या कारणांमुळे HIV होऊ शकतो?
3: ओके, HIV होण्याचे चार कारणं आहेत, जसं की असुरक्षित लैंगिक संबंध सगळ्यात महत्वाचं कारण, म्हणजे एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवले तर हा आजार होण्याचे चान्सेस आहेत। त्याचबरोबर ज्या HIV संसर्गित गरोदर आई आहे ती, तर तिच्याकडून तिच्या होणाऱ्या बाळाला, म्हणजे इन प्रेग्नन्सीमध्ये तिच्याकडून तिच्या बाळाला होऊ शकतो। आणि तिसरा आहे की जर HIV संसर्गित व्यक्तीचं रक्त चढवलं तर, आणि चौथा आहे इंजेक्टेड सुईद्वारे, म्हणजे ते HIV संसर्गित व्यक्तीची जे सुई टोचली असेल तर त्याच्यातून होण्याचे चान्सेस आहेत। या चार कारणामार्फतच HIVचा संसर्ग होऊ शकतो।
2: नक्कीच, जसं सुरुवातीला सुद्धा मी उल्लेख केला की आजही HIV एड्सबाबत लोकांना माहिती नाही आहे, आणि त्याचबरोबर आजही गैरसमज पण पसरलेले आहेत। समजा एखादी HIV बाधित व्यक्ती असेल तर तिच्या सोबत राहिल्यामुळे किंवा तिला हस्तांदोलन केल्यामुळे किंवा तिच्यासोबत आपण कपडे शेअर केल्यामुळे किंवा एक बाथरूम वॉशरूम शेअर केल्यामुळे HIV होतो असं अनेकांचं आज म्हणणं आहे। तर हे गैरसमज कितपत खरे आहेत?
3: नाही, हे सर्वस्व गैरसमज आहेत, की माणसाच्या मनातील विचार शंका जे आहेत त्यांना तो साथ देण्याचा प्रयत्न करतो, परंतु तसं नाही आहे। HIV सह जगत असताना व्यक्ती आपल्या नॉर्मल व्यक्तीसारखी जगत असते, पण त्यांच्यासोबत राहत असताना फक्त काळजी एवढंच घेणं गरजेचं आहे की जर सेक्स करत असाल, जर एखादी व्यक्ती निगेटिव्ह आहे आणि जर पॉझिटिव्ह व्यक्तीशी सेक्स करत असाल तर निरोध वापरणं कंपल्सरी आहे, आणि त्यांचं ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट येऊ द्यायचं नाही। बस एवढे दोन काळजी जर घेतली तर पसरण्याचे चान्सेस नाही आहेत। म्हणजे एकत्र राहिल्याने, एका ताटात जेवल्याने किंवा डास चावल्याने, एक टॉयलेट बाथरूम वापरल्याने, एका ताटात जेवल्याने HIVचा संसर्ग पसरत नाही।
2: नक्कीच, जसं तुम्ही आत्ता सांगितलं की निरोध वापरासाठी सुद्धा अवेअरनेस आपलं जिल्हा रुग्णालय ERT सेंटर करत असतं, आणि याबाबत अवेअरनेस करणं खूप महत्वाचं आहे कारण इथे सुरक्षित लैंगिक व्यवहार होणं फार महत्वाचं आहे। तर या माध्यमातून तुम्ही काय सांगाल याबाबत?
3: सेफ सेक्ससाठी हे सांगेल की प्रत्येक आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा, PHC सुद्धा निरोध अवेलेबल आहे, पण प्रत्येक नागरिकांनी सतर्क असणं गरजेचं आहे की आपण जर हायरिक्स बिहेअर करत असेल किंवा HIV संसर्ग व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतील तर कंपल्सरी निरोध वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यालाही होण्याचे चान्सेस जे आहेत ते आपण टाळू शकतो।
2: नक्कीच. एखाद्या व्यक्तीला एच आय व्ही झाला आहे, एड्स झाला आहे, तर त्या व्यक्तीला सुरुवातीला कळल्यानंतर साहजिक भीती वाटते किंवा खूप प्रेशर येतं किंवा खूप मानसिक ताण येऊ शकतो, आणि ॲज अ काउन्सिलर म्हणून तुमची खूप महत्त्वाची भूमिका आहे की त्यांना काउन्सिलिंग करणं, त्यांना या आजाराबाबत पूर्ण माहिती समजावून सांगणं. काउन्सिलिंगचा रोल किती महत्त्वाचा आहे या आजारासंदर्भात?
3: काउन्सिलिंगचा रोल सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की जेवढं त्यांना त्यांची फॅमिली सपोर्ट नाही करत, ते आपल्याला त्या अपेक्षेने बघतात की आपल्याकडून काहीतरी पॉझिटिव्हिटी त्यांना मिळत असते की एक सन्मान मिळत असतो किंवा एक आधार मिळतो की आपण त्यांना देतो की ठीक आहे तुम्हाला झाला आहे पण तुम्ही घाबरायचं कारण नाही, तुम्ही नॉर्मल व्यक्तीसारखं लाईफ जगू शकता. त्याच्यावर एक गोळी आहे ती सातत्याने आपल्याला बीपी शुगरची गोळी जशी आपण घेतोय तशी ती एक गोळी नित्य नियमाने आयुष्यभर खाणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला बाकीच्या आजार बाकीचे इन्फेक्शन ते टाळू शकतो आणि तुमची लाईफ खूप चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो. ह्यासाठी आम्ही त्यांना फॅमिली काउन्सिलिंग करतो, न्यूट्रिशन काउन्सिलिंग करतो आणि एक खूप चांगला सपोर्ट पण देतो. आणि त्यांनी जे पहिल्यांदा जेव्हा आमच्याकडे आले असं खूप थकलेले किंवा निराश झालेले असतात, पण आमच्याकडे आल्यानंतर ते खूप हॅपी होतात, 15 दिवसामध्ये आमच्याशी रुळायला पण लागतात.
2: यामध्ये फॅमिली काउन्सिलिंग पण तुम्ही करता आणि या आजारामध्ये एखाद्या व्यक्तीला जर एच आय व्ही एड्स झाला आहे तर फॅमिलीनं सुद्धा सांभाळून घेणं, सपोर्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा फॅमिली सपोर्ट करत नाही काही केसेसमध्ये आणि त्यामुळे ती व्यक्ती अजून खचून जाते, मानसिक ताण तणाव जास्त घेऊ शकते आणि त्यामुळे कदाचित सुसाईड अटेम्प्ट करणं किंवा इतर काही दुर्दैवी घटनासुद्धा घडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर यामध्ये फॅमिलीचा रोल खूप महत्त्वाचा आहे, तर अशा फॅमिलीजना काय सांगाल तुम्ही?
3: फॅमिली हे सांगतो की आम्ही की तुम्हाला ह्यांच्यापासून कोणताही धोका नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना एकदम आपल्या आत्तापर्यंत जसे तुम्ही त्यांच्याशी सोबत राहत होते तसंच इथून पुढं पण राहायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्यांना सपोर्ट केला म्हणजे त्यांना एकदम आधार दिला ना तर त्यांचं दुखणं असंही पळून जाईल, त्यांना वाटणारच नाही की आपण ह्या आजाराने म्हणजे ग्रस्त आहोत. मग असं न वाटू देता तुम्ही त्यांना एकोप्याने जर त्यांच्यासोबत राहिला तर त्यांची लाईफ आणि तुमच्याकडे बघून ते खूप छान प्रकारे त्यांचा उपचार घेऊ शकतील.
2: नक्कीच नक्कीच. गर्भवती महिलांमध्ये जर एच आय व्ही पॉझिटिव्ह ती महिला असेल तर तिच्या बाळामध्ये सुद्धा एच आय व्ही होण्याची शक्यता असते, पण तिने जर तिचा जो गर्भवती झाल्यानंतरचा जो काही फर्स्ट ट्रायमिस्टर आहे त्या पिरियडमध्ये जर तिन्ही योग्य प्रकारे औषध उपचार जर घेतले तर तिच्या बाळामध्ये एच आय व्ही येण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी असते का?
3: हो, ती खूप कमी असते, कारण की इन प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट टाइम जे आपण 3 महिने म्हणतो 3 महिन्यामध्ये तिला ए आय टी उपचार चालू करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तिने तिचं सातत्य पण ठेवणं बरोबर योग्य आहे. तर तिने जे सातत्य बिघडलं तर तिचा जो व्हायरस आहे आपण त्याची व्हायरसची तपासणी करतो 32 ते 36 आठवड्या म्हणजे एक्झॅक्टली 8व्या महिन्यात त्या प्रेग्नन्सीच्या ह्याच्यात 8व्या महिन्यात आपण तिची व्हायरल लोडची टेस्ट करतो. त्याची तिची काउंट जर 1000 पेक्षा कमी असेल तर बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत. जर तिने तो रिपोर्ट आम्हाला लक्षात येतो की जर तिने मिस डोस केले का किंवा तिचा प्रतिकार क्षमतेचा रिपोर्ट कमी आहे का म्हणजे ज्याला आपण CD4 म्हणतो त्या गोष्टीवरून आमच्या लक्षात येतं की हिने डोस मिस केले का. आम्ही त्यांच्या फॉलोअपमध्येच असतो आणि 32 ते 36 व्हायरल लोडच्या रिपोर्टनुसार बाळाची रिस्क कमी होती त्यामुळे बाळाला होण्याचे चान्सेस कमी आहेत.
2: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर एड्सवर उपचार पद्धती म्हणजे ART थेरपी आहे आणि ही या लोकांसाठी किंवा या व्यक्तींसाठी किती महत्त्वाची आहे?
3: ती खूप महत्त्वाची आहे, कारण की त्यांची ART ट्रीटमेंट ही सातत्य कंटिन्युअसली ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांनी जर म्हणजे 1 महिना घेतले आणि 2 महिन्यात जर गॅप दिला तर त्यांची इम्युनिटी डाऊन होते, इम्युनिटी डाऊन झाल्यानंतर त्यांना व्हायरल इन्फेक्शन होतात, त्यांचा व्हायरस वाढतो आणि तो त्यांच्या म्हणजे प्रतिकार क्षमतेवर मारा करतो, प्रतिकार क्षमतेवर मारा केल्यानंतर त्यांना त्याचं ऑब्व्हियसली एड्समध्ये रूपांतर होतं म्हणजे त्यांना संधिसाधू आजार होतात. आपल्याला त्या टाळण्यासाठी त्यांची ट्रीटमेंट कंटिन्युअस ठेवण्यासाठी त्यांना खूप महत्त्वाचा सपोर्ट देणं गरजेचं आहे आणि ते आम्ही देतो. की त्याची एक एक्झॅक्टली 24 तासाच्या अंतराने त्यांना रिपीट डोस घ्यावा लागतो हे त्यांना आम्ही त्या काउन्सिलिंगद्वारे समजून सांगतो.
2: नक्कीच. एखाद्या गर्भवती महिला कडून जर योग्य उपचार पद्धती घेतली नसेल किंवा तिने फॉलो केली नसेल आणि जर बाळामध्ये जर पॉझिटिव्ह जर बाळ असेल तर त्यावर लगेच उपचार सुरू होतात का त्या बाळासाठी?
3: हो, बाळाचं कन्फर्मेशन आपण करतो 6 वीक्सला ज्याला टेस्टिंग म्हणतो आपण, कारण की बाय बर्थ बाळाला जर म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये जर तिने जर आपल्याकडे 8व्या किंवा 9व्या महिन्यात आली तर तिची प्रेग्नन्सी डिटेल्समध्ये बाळ ऑलरेडी वाढलेलं असतं, तर त्यामुळे त्याला तिला ट्रीटमेंट मिळालेली नसती, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तिला चान्सेस असतात होण्याचे. मग त्या पिरियडमध्ये जर इनकेस बाळाला झालं तर बाळाला आपण प्रोफिलॅक्सिस देतो, आणि फिडिंगवर डिपेंड पण असतं कधी कधी बच्चूला, की ब्रेस्ट फिडिंग केलं तर ब्रेस्ट फिडिंगमधून पण होण्याचे चान्सेस असतात, किंवा टॉप फिडिंगमधून रिप्लेसमेंट फिडिंगमधून होत नाही, पण इनकेस जर तिने फिडिंग कंटिन्यू केली तर फिडिंगमधून होण्याचे चान्सेस आहेत. मग ती टेस्टवर डिपेंड आहे, जर 6 वीक्सची टेस्ट केली आपण, DBS त्याला म्हणतात, ड्राय ब्लड स्पॉट, ती टेस्टनुसारच आपल्याला ते कन्फर्म होतो. आणि जेव्हा कन्फर्म झाल्यानंतर नारी सेंटरला आपण पाठवतो, ते कन्फर्म झाल्यानंतर बच्चूला आपण ट्रीटमेंट चालू करतो, आणि ती ट्रीटमेंट बच्चूची सुद्धा लाईफ लॉंगच आहे. मग त्या दरम्यान एक बच्चूचे काही टेस्ट असतात, 6 वीक्स 6 मंथ 12 मंथ आणि 18 मंथ. मग असे फायनल 18 मंथच्या टेस्ट नंतर कळतं बच्चूला आहे किंवा नाही. पण पहिले जर फर्स्ट 1.5 महिन्याच्या टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आला तर तो कन्फर्मली 18 मंथला पण पॉझिटिव्हच होतो, कारण त्याच्या अँटीबॉडीजमध्ये आईच्या अँटीबॉडीज गेलेल्या असतात. म्हणून
4: नक्कीच ऍज अ काउन्सिलर म्हणून तुम्ही खूप महत्वाची भूमिका किंवा एक खूप महत्वाचा रोल या आजारासंदर्भात प्ले करत आहात. अनेक केसेस तुमच्याकडे आल्या असतील आतापर्यंत, एखादी पॉझिटिव्ह आणि सक्सेस स्टोरी आहे का?
3: हो आहे, आपल्याकडे एक म्हणजे 2014ला एक केस होती, ANCs होती, आणि त्यांना म्हणजे या रिझननी झालेला नव्हता, पण कसं तरी झाला आहे त्यांना, पण डिस्कॉर्डंट कपलमध्ये आहेत ते, आणि त्यांच्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये त्यांना कळाल्यानंतर आणि एज्युकेटेड फॅमिली होती, खूप छान होते, पण त्यांना खूप घाबरले होते ते, की आता आपण तर असं आहात, आपण तर आपल्याकडून अशी कोणतीच गोष्ट घडली नाही, पण परंतु आपल्याला असं आहे. पण मग नंतर त्यांना मी काउन्सिलिंग, मी त्यावेळेस नवीनच होते 2012-13-14 आणि मग त्यानंतर मी त्यांची काउन्सिलिंग केली, त्यांना सपोर्ट केला, त्यावेळेस त्यांना खूप छान म्हणजे हे झालं. आणि त्यानंतर आज त्या गोष्टीला 10-12 वर्ष झाले, त्यांना सेकंड चान्स घ्यायचा होता, पण त्यांनी माझ्याशी कॉन्सर्न केलं की मॅडम आम्हाला सेकंड चान्स घ्यायचं आहे, पण पहिला बच्चूसारखंच आम्हाला निगेटिव्ह बच्चू आलं पाहिजे. मग त्या पद्धतीने मी त्यांना काउन्सिलिंग केली, आणि आज त्यांना 2 महिन्याचं बच्चू आहे रिपीट सेकंड. तर ते खूप ते पण हॅप्पी आहेत की आपण आपल्या काउन्सिलिंगद्वारे म्हणा की मार्गदर्शनद्वारे म्हणा, ते पण हॅप्पी आहेत, आणि मी सुद्धा हॅप्पी आहे की त्यांनी आपल्या ऐकून व्यवस्थित मार्गदर्शन ऐकलं आणि त्या पद्धतीने फॉलो केलं, तर मी पण हॅप्पी आहे.
4: नक्कीच. आपल्या जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरमध्ये ही सगळी मेडिसिन्स किंवा ART थेरपी ची जी काही मेडिसिन्स आहेत ती मोफत आहेत, आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा या लोकांचे डोसेस मिस होऊ नयेत यासाठी सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलने खूप सातत्य राखलं होतं, तर हा अनुभव कसा होता?
3: तो अनुभव होता, आम्ही होम टू होम जाऊन सर्व्हिस दिलेली आहे, जे आमचे NGOs आहेत NGOच्या मार्फत आम्ही, कारण की त्यावेळेस ट्रॅव्हलिंगला पण कोणी येत नव्हतं, म्हणजे बसेस वगैरे सगळे बंदच होते, फक्त हॉस्पिटलायझेशनच चालू होतं, परंतु आपल्या सर्व्हिस द्यायची, त्यांचा डोस मिस होऊ देणे, म्हणून शासनाने पण एक फायदा म्हणजे आम्हाला हे केलेलं आहे की तुम्ही होम डोअर टू डोअर जाऊन तुम्ही हे करू शकता, सर्व्हिस देऊ शकता. मग आम्ही आमच्या आउटरीच वर्कर मार्फत होम टू होम 3-3 महिन्याच्या मेडिसिन देऊन त्यांना सर्व्हिस दिलेली आहे.
4: नक्कीच. शालेय विद्यार्थ्यांसाठी किंवा आजकाल कॉलेजमध्ये जाणारी जी काही मुलं आहेत तर त्यांना अवेअरनेसची गरज आहे का?
3: हो, त्यांना अवेअरनेसची गरज आहे, आणि आता सध्या आमचं मिशन तेच चालू आहे, इन्सेंटिफाईड प्रोग्रामचं चालू आहे शाळा कॉलेजेस आणि गाव पातळीवर सुद्धा आमचा अवेअरनेस प्रोग्राम चालू आहे, कारण की ही नवीन जनरेशन आहे आणि जे होणारे हार्मोन्सन्स बदल आहेत त्याच्यामुळे जे वाहत जाणारे युवक आहेत त्यांना कुठेतरी ह्या गोष्टीचा आम्हाला जनजागृती करायची, म्हणून आम्ही त्या पद्धतीने मार्गदर्शनपर सेशन आमचे चालू आहेत सध्या.
4: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर HIV संक्रमण झालं आहे हे टेस्टिंगच्या माध्यमातून कळतं, रक्त तपासणी किंवा रक्त परीक्षणाच्या माध्यमातून हे कळतं. एखाद्या व्यक्तीला जर एड्स झाला आहे तर त्या व्यक्तीला वारंवार रक्त तपासणी गरजेची आहे का?
3: हा, जर आज आपल्याला एच आय व्हीचं कन्फर्मेशन झालं तर त्या व्यक्तीची दर 6 महिन्याला टेस्ट केली. एच आय व्हीची टेस्ट नाही, इन जनरल लॅब टेस्टिंग केले जातात. एच आय व्हीची टेस्ट ही फक्त एकदाच केली जाते स्टार्टिंगला. जेव्हा तो कन्फर्म झाल्यानंतर त्याला अँटीरिट्रोवल थेरपीसाठी रेफर केलं जातं. मग त्या ठिकाणी त्याच्या प्रतिकारक्षमतेची चाचणी केली जाते, पांढऱ्या पेशींची तपासणी केली जाते, किडनीची तपासणी केली जाते, एक्सरे सोनोग्राफी केली जाते. ह्या सगळ्या टेस्ट बघूनच डॉक्टर त्यांना मेडिसिन प्रेफर करतात. कारण की जर एखाद्याचं एज बी कमी असेल तर अगोदर त्याला अॅनिमियातून बाहेर काढायचं आहे ना, मग त्याला ट्रीटमेंट चालू करायच्या आधी त्याची हिस्ट्री बघितली जाते, त्याची प्रतिकारक्षमता किती आहे, तो काय म्हणजे त्याची कॅपॅसिटी कशी गोळ्या घेण्याची, ह्या सगळ्या गोष्टी. नुसते आहार किंवा सपोर्ट देऊन पण भागून चालत नाही, तर त्या गोष्टी तर बाकीच्या गोष्टी पण पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपण सगळ्या टेस्ट करतो, त्या हिशोबाने त्याला मेडिसिन चालू करतो.
4: नक्कीच
3: त्याला सर्व्हिस ॲज इरली त्या सेम डेला मिळून जाते.
4: नक्कीच. त्याचबरोबर न्यूट्रिशन काउन्सिलिंग सुद्धा तुम्ही करता. संतुलित आहार सुद्धा या व्यक्तींसाठी किती महत्वाचा आहे?
3: संतुलित आहार खूप महत्वाचा आहे, जेणेकरून आता आपण म्हणतो ना की सकाळी मी जेवलो तर संध्याकाळी जेवतो, हे की नाही. परंतु ह्या व्यक्तींमध्ये, ह्या रुग्णांमध्ये असं पाहून नाही चालत की आपल्याला सगळ्याच गोष्टी त्यांना न्यूट्रिशनल पद्धतीने देणं गरजेचं आहे. मग प्रोटीन असेल किंवा फळं असतील, पालेभाज्या असतील, हे त्यांच्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. कारण की तर जर त्यांनी प्रोटीनयुक्त आहार जेवले तर त्यांची प्रतिकारक्षमता चांगली राहील आणि त्यांना त्यांचं वजन पण वाढेल. आणि सगळ्यात बेस्ट आहे की बाकीचे इन्फेक्शनपासून त्यांची त्यांचा बचाव करायचा असेल, त्यांनी योग्य आहार आणि मेडिसिन ह्याच्यावर फोकस करणं.
4: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर सध्या आपण पाहतो आहोत की काही शाळांमध्ये ना लैंगिक शिक्षण जे आहे ते दिलं जात आहे. पूर्वी ते दिलं जात नव्हतं, पण आता लैंगिक शिक्षणाचं महत्व हळूहळू वाढत आहे. आणि ते खरंच गरजेचं आहे का?
3: येस, हो गरजेचं आहे. तसं पाहिलं तर आपल्या काळात त्या गोष्टी बोलणं किंवा पाहणं सुद्धा चुकीचं होतं, पण आज ह्या काळाची गरज का आहे. कारण की जर एखादं पाऊल पुढं पडणारा असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला ते अवेअर असणं गरजेचं आहे. म्हणजेच आता कॉलेजचे मुलं मुली असतील किंवा म्हणजे अडल्ट पण असेल किंवा तरुण जे काय आहे त्यांच्यामध्ये पण हा प्रमाण जास्त आहे. पण त्यांना जर आपण हे करतोय, हे करण्याच्या आधी जर अवेअरनेस असेल तर ते कुठेतरी थांबलं जाईल. म्हणून सेक्स एज्युकेशन असणं गरजेचं आहे.
4: नक्कीच. आपल्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर काही स्थलांतरित काही कुटुंब आहेत किंवा ऊसतोडणी कामगार आहेत, तर यासाठी आपलं जिल्हा रुग्णालय असेल किंवा एड्स नियंत्रण विभाग असेल तो कसा काम करतो?
3: हा, ज्यावेळेस आता ऑक्टोबर ते मार्च हा पिरियड आहे ना शुगर केनचा असतो, म्हणजे साखर कारखान्याला जे लोक मायग्रंट होतात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात, मग अशा लोकांना आपण काय करतो, त्यांचे जर स्पेअर असतील म्हणजे नवरा बायको असतील किंवा एखा असेल त्यांचा कोणी घेणार गोळा घ्यायला येणार असेल तर त्यांच्याकडे आपण देतो. दुसरी गोष्ट जी की कपलच सोबत जाणारे असतील तर त्यांना तिथं आम्ही जवळच्या सेंटरला अवेलेबल करून त्यांचा अन्ना आम्ही आमचा फोन नंबर देतो. तिथल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात जा, तिथे गेल्यावर आम्हाला फोन करा, आम्ही त्यांना सांगतो फक्त हे बुक सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला त्याच्यावरचे मेडिसिन मिळून जातील. ऑल इंडियामध्ये कुठंही जरी गेला आपला पेशंट तरी त्याला आपल्या बुकवर मिळून जातं. कारण हे सगळ्या गोष्टी सोर्समध्ये ऑनलाईन आहेत, तिथं त्याला फक्त त्याचा नंबर टाकला, फक्त पुस्तक असणं गरजेचं आहे. कारण त्याला कोणत्या मेडिसिन आपण ज्या पेशंटचा युनिक नंबर बुक देतो त्या पेशंट त्याच्यावर त्याचे मेडिसिन लिहिलेले असतात, फक्त तेवढं सोबत पाहिजे. त्याच्या हिशोबाने ते प्रत्येक सेंटरला गोळ्या मिळून जातात त्याला.
4: एच आय व्ही अवेअरनेस आपण करतो आहोत आणि भारत सरकारच्या एच आय व्ही बाधित लोकांसाठी काही महत्वाच्या योजना आहेत का की ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत?
3: हो आहेत ना. आपल्याला आपल्याकडे दूरदराजाचं प्रमाणपत्र मिळतं, जसं की आता अपंगांसाठी यू आय डी कार्ड मिळतो नाही का, तो यू आय डी कार्डवर प्रत्येक ठिकाणी म्हणजे सगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. तसं आपल्याकडं दूरदराजाचं प्रमाणपत्र मिळतं, पण त्याच्यावर त्या पेशंटचं नाव आणि त्याचा आजाराचा नंबर असतो, म्हणजे जो काय आपल्याकडे रजिस्टर असतो, म्हणजे आजाराचं कम्प्लीट हे नाही आहे त्याच्यात लेबल, फक्त त्याचा तो दूरदराजाचं प्रमाणपत्रासाठी प्रमाणपत्र असं नाव आणि त्या पेशंटचं नाव असतं. तर ते प्रमाणपत्र घेऊन तो संजय गांधी निराधार योजनेसाठी तो पात्र ठरू शकतो. बस पास म्हणजे येण्याजाण्यासाठी त्याला फ्री पास त्याच्यावर तो योजना तो घेऊ शकतो. घरकुल योजना आहे त्याच्यासाठी, अन्नवंतोदय योजना आहे, बालसंगोपन आहे, श्रावण बाळ आहेत, अशा वेगवेगळ्या योजनांचा तो लाभ घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर काही PLHIV नेटवर्क आहेत, त्यांच्या सोबतसुद्धा त्या नेटवर्किंगमध्ये काम करू शकतात.
4: नक्कीच. आपण एच आय व्ही संदर्भामध्ये आता बोलत आहोत, अवेअरनेसचा एक भाग म्हणून आपण बोलत आहोत, तर 1097 हा एक टोल फ्री क्रमांक आहे. समजा एखाद्या व्यक्तीला जर बोलायचं असेल किंवा समोर प्रत्यक्ष यायचं नसेल तर या माध्यमातून तो नक्की संपर्क करू शकतो का?
3: हो, 1097 हे आमचं हेल्पलाईन नंबर आहे. त्या ठिकाणी ज्या म्हणजे जे कोणी कम्युनिटीचे लोक असतील, ज्यांना शंका असतील, जे म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला येऊन आमच्याशी चर्चा करू शकत नाही किंवा येण्यासाठी घाबरत असतील, तर त्यांनी 100% 1097 कॉल करून आपल्या शंकांचं निरसन करावं. कारण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची, आजार कसा होणार, काय होणार, ट्रीटमेंट काय आहे आणि कुठे तुम्हाला सर्व्हिसेस मिळतील, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवेलेबल मार्गदर्शन केलं जातं.
4: नक्कीच. या सगळ्या तुमच्या कामामध्ये ज्या शहरामधल्या जिल्ह्यामधल्या काही सामाजिक संस्था आहेत, काही स्वयंसेवी संघटना आहेत, यांची मदत होते का?
3: हो, होते. पण त्यासाठी आम्हाला ॲडवोकेसी पण करावी लागती, कधी कधी भांडावं पण लागतं आणि काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी मिळत नाही, पण त्यासाठी प्रयत्न करतो आहे आम्ही. नक्कीच उद्याच्याला होईल ते, म्हणजे पुढे जाऊन कम्प्लीट होईल.
4: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही एच आय व्ही अवेअरनेसबाबत स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे की या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक नागरिकांपर्यंत पोहोचत आहे, कसं वाटतं आहे?
3: हो, खूप छान वाटतंय, कारण की माझा हा तिसरा एक्सपिरियन्स आहे आणि म्हणजे कुठेतरी असं वाटतं ना की आपण कुठेतरी पोहोचलं पाहिजे, हे की नाही, ह्या प्रसारमाध्यमातून का व्हायना, पोहोचण्याचा प्रयत्न, मला ही संधी मिळाली आणि खूप छान वाटते. पण
4: नक्कीच तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि खरं तर हे तुमचं रोजचंच काम आहे, पण तरी सुद्धा रेडिओ नगरच्या माध्यमातून आवाज तुमचा म्हणत आज अनेक नागरिकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत, हा एक खूप महत्वाचा विषय आणि मुद्दा आहे की ज्याबाबत अवेअरनेस व्हायलाच हवा, तो तुम्ही केलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा आमच्या टीमच्या वतीने खूप मनापासून आभार.
3: थँक्यू.
4: थँक्यू.

आणि एड्स या विषयावर जनजागृतीपर मालिका ऐकत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत होत्या भक्ती सामलेटी आणि पुढील भागात सुद्धा आपण भेटणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आज आपण ऐकणार आहोत नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर शंकर शेळके यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
2: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज माझ्या बरोबर आहेत अंबनगरमधील अतिशय नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ आणि सावेडीतील संजीवनी ऍक्सिडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शंकर शेळके. आज डॉक्टरांकडून आपण त्यांचा सगळ्या नगरमधला प्रवास, लहानपण असेल, शिक्षण असेल आणि मग वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने आलेले वेगवेगळे अनुभव असतील, त्यांच्या आयुष्यातले काही मैलाचे दगड किंवा ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो त्याविषयी देखील आम्ही बोलणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर हे स्नेहालयाचे हितचिंतक आहेत. स्नेहालयासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे, अनेक रुग्णांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, त्यामुळे आजच्या मुलाखतीला एक वेगळा संदर्भही आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर शेळके तुमचं स्वागत करतो स्नेहालयाच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. आपण सुरुवात करूयात तुमच्या लहानपणापासून. तुम्ही नगरमध्येच लहानाचे मोठे झालात, मला वाटतं माईवाड्यामध्ये तुम्ही लहान असताना तिथे राहत होता. कसं होतं लहानपण?
3: माझा जन्म वरूर शेवगाव इथला आणि माझं मूळ गाव कासार पिंपळगाव जे तिसगावच्या जवळ आहे, किंवा माझ्या गावा शेजारीच हनुमान टाकळी म्हणून समर्थ रामदासांनी स्थापन केलं सेनाचा मारुती, कदाचित आपल्याला ते टाकळी गाव माहिती असेल तर तिथला. तर माझं पहिली ते चौथी शालेय शिक्षण हे कासार पिंपळगाव मध्ये गेलं. सुदैवानं मला त्यावेळी असं वातावरण लाभलं की मला प्रकर्षानं उल्लेख केला पाहिजे, श्रीयुत श्रीधर रामचंद्र बेंद्रे हे इरिगेशन ऑफिसर होते मुळा कॅनालसाठी, त्यांचा एक मुलगा हा माझाही वर्गमित्र होता आणि अन्य जे काही ऑफिसर मंडळी होती म्हणजे खेडेगावात असूनही जी काही मुळा कॅनल किंवा अन्य फॅक्टरी ह्याला अनुषंगून जे काही ऑफिसर्सची मुलं होती, असा आमचा साधारणतः 10-11 मुलांचा गट होता ज्यांच्यामध्ये अतिशय मोठी चढावड असायची, चुरस असायची.
2: काय खेळासाठी की अभ्यासात?
3: मुख्यतः अभ्यासात. तर ते वातावरण मला लाभलं, त्यांचे संस्कार मिळाले मूलतः की रीडर्स रिडिंग जे आहे वाचन त्याची प्रचंड आवड तिथे निर्माण झाली. म्हणजे आपण ते जी मासिकं बघायचो चांदोबा किशोर अन्य काही टार्झन त्याची ओळख मला पहिल्यांदा त्यांच्या घरी झाली आणि त्यांचा स्नेह एवढा की त्यांनी मला अपत्यवत प्रेम दिलं. मी त्यांचा एक मुलगाच होऊन गेलो, मला त्यांच्या घरनं माझ्या घरच्यानं घेऊन जायला लागायचं अशी परिस्थिती होती. तर वाचनाशी खरी गोडी जमली आणि नातं जे दृढ झालं तर ते तिथून पुढे. म्हणजे मला आठवतंय की मी किराणा दुकान त्या काळी हा साधारणतः 80 सुमार 1980 किराणा दुकानातल्या ज्या पुढ्या सुद्धा जे मिळायच्या कागदांच्या तर त्याच्यावरही नेमकं काय मजकूर आहे काय लिहिलंय तर याची मला उत्कंठा असते.
2: खेडेगावात काही लायब्ररी वगैरे
3: ते साधन नव्हतं,
2: मिळेल ते वाचायचं.
3: करेक्ट. तर माझे चुलते माझे काका ते ADCC बँक जी आपली शहर सॉरी अहमदनगर सहकारी बँक जी आहे तर ती बँक जी आहे त्यामध्ये ऑफिसर होते. तर त्यांनी साधारणतः एक चुणूक त्यांना मला माझ्यामध्ये दिसली, त्यांना वाटलं की ही मुलं शिक्षणात चमकतील. तर चौथीला त्यांनी मला प्रश्न केला की तुला नगरला शिकायला यायचं का? तो प्रसंग मला अजून आठवतोय. थोडा मी बुचकळ्यात पडलो पण म्हटलो येईल. आणि मला वाटतं मी नगर शहर सुद्धा ते चौथीच्या दरम्यान पाहिले का प्रदर्शनासाठी मला आणलं गेलं होतं, तोपर्यंत मला नगरची ओळख नव्हती. आणि पाचवीला मला फिरोद्याला प्रवेश मिळाला, भाऊसाहेब फिरोद्याला.
2: आणि घरी काय व्यवसाय, आई वडील काय करतात?
3: माझे आई वडील निरक्षर शेती, वडील शेती करायचे, आई शेतीमध्ये त्यांच्या बरोबरीनं काम खांद्याला खांदा लावून. आणि पाथर्डी हा भाग जिरायत आहे, दुष्काळ कायमचा तिथे असायचा. तर मला हे दिसलं की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि माझ्या गावातले काही माझ्यासमोर उदाहरणं होती. मला तर असं आठवतं की माझे आजोबा जे आहेत ते पूर्वीची 7वी शिकलेले होते, ते मला नेहमी म्हणायचे. त्यांनी उदाहरण ते आम्हाला नामदार जे आहेत आपले बबनराव ढाकणे त्या काळी ते महाराष्ट्र काय आणि अन्य काही गाजवलेलं होतं खूप, की तुम्हाला लोकांना त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे की त्यांच्याकडे बघा. ते आमच्या तालुक्याचे पक्षाचे नेते होते, त्याचबरोबरीनं तेव्हा फारसं काही कळत नव्हतं, तसं पण कधीतरी ऐकायला मिळायचं त्यांच्याविषयी. माझ्या गावातनं काही इंजिनियर झालेले मंडळी होते, एव्हानं ते रिटायर झालेले आहेत, तर तो पगडा मोठा तिथे असायचा की अरे इंजिनियर बीई, तर बीई शब्द अर्थात त्यावेळी फारसा कळत नव्हता, पण इंजिनियर एवढं माहिती होतं. तर ते मला दिसत होतं की येस आपण इंजिनियर होऊ शकतो का, पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे, तरच तुम्हाला ते मिळू शकेल. तर अशा प्रकारे मी नगरला पोहोचलो इयत्ता पाचवीला.
2: खरं म्हणजे खूप मोठा बदल होता, छोटस खेडेगाव आणि
3: येस
2: जिल्ह्याचं मुख्यालय
3: राईट,
2: आणि ती पण फिरोदिया शाळा.
3: येस,
2: कसं वाटलं तुम्हाला, सुरुवातीचे काही दिवस जड गेले असतील?
3: हा, तर तसं मूलतः माझा खेळाकडे ओढा जास्त असायचा, किंवा खोड्या करणे, रात्र दांडगाई करणे, या सगळ्यांमध्येच मी पुढे होतो. परंतु ते माझं सगळं खपवून घेतलं जायचं शिक्षक लोकांकडून, का तर मी अभ्यासातही अव्वल होतो, पुढे होतो. तर कदाचित त्यामुळे माझ्या त्या दुसऱ्या बाबीकडे ते थोडस दुर्लक्ष करायचे, किंवा आपल्या अंगात जे काही एनर्जी असते एक प्रकारे म्हणून त्याला, ती वाट त्या प्रकारे ती मिळत होती कुठे ना कुठे. तर खेळाशी किंवा क्रीडांगणाशी जवळचं नातं होतं. नगरला जेव्हा मी आलो तर माझे दुसरे काका जे आहेत ते इथे न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये नोकरीला होते, तर त्यांच्याकडे त्यांच्या घरी मी आणि माझा चुलत भाऊ, जो आधी उल्लेख केला की माझे मोठे काका जे होते बँकेमध्ये त्यांचा मुलगा तोही माझ्या बरोबरीनच होता, तर आम्हाला दोघांनाही सोसायटीला प्रवेश मिळाला. माझे लहान काका त्यावेळी माळीवाड्यात राहायचे, तर मग त्यांच्याकडे माळीवाड्यातल्या जे काही वातावरण होतं, चांगलं वाईट सगळ्या दोन्ही अर्थानं, तर मी सगळ्या सवंगड्यांमध्ये तिथे राहिलो. परंतु त्यांच्यात राहूनही समजा की जसं आपण म्हणतो रंगात रंगून रंग माझा वेगळा, तर मी सगळ्या प्रकारचे गुंड मवाली याच्यापासून अभ्यासू विद्वान या सगळ्याच मंडळींशी माझा निकटचा संपर्क आला.
2: तेव्हा कोण कोण मित्र होते तुमचे?
3: शाळेमध्ये पाचवीला जर मला प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर एक प्रवीण बागडे म्हणून जे आता आज आरटीओ ऑफिसर आहेत, सचिन कांबळे म्हणून ते प्रायव्हेट फील्ड मध्ये नोकरी करतात, त्यांचे वडील नगरला प्राध्यापक होते एक नामवंत राधाकृष्ण कांबळे म्हणून, ह्या दोघांच्या विजय पतंगे तोही माझा वर्ग मित्र होता, तो आता अमेरिकेत असतो आणि तो आमच्या बॅचचा टॉपर त्यावेळी, म्हणजे दहावीला जी काही मुलं बोर्डात आली आमचे रेकॉर्ड ब्रेक झालं 88 ची 10वीची बॅच, म्हणजे त्यात साधारणतः 12-13 मुली होत्या आणि एकमेव मुलगा होता तो म्हणजे विजय पतंगे. तर हे तिघं आणि अन्य जणांचं म्हणजे मला वाटतं माझी मैत्री वर्गातली जी मुलं होती त्यांच्यापेक्षा सिनियर त्यांच्यापेक्षा मागे ह्या सगळ्यांचीच होती जवळजवळ, तर अशा लोकांशी जवळून माझा परिचय झाला.
2: तुमचा आवडता खेळ मला वाटतं खो खो होता आणि सहकार मंडळ तेव्हा अतिशय
3: येस
2: पॉप्युलर स्पर्धा व्हायच्या.
3: तर तसं म्हटलं तर तिथे ग्राउंड पण जे आहेत की आपल्या शाळेचं सोसायटीचं ग्राउंड वाड्या पार्कचं ग्राउंड, त्यात आम्ही टेक्निकलला होतो, म्हणजे टेक्निकल एक दिवस आम्हाला एक पर्वणीच असायची, मग काही काही वेळेस तर टेक्निकल हायस्कूलला न जाता आमचा खेळच मांडला जायचा मधल्या रस्त्यांवर कुठेतरी. तर कबड्डी हा तसं म्हटलं तर जास्त आवडीचा होता पाचवी पासून. नंतर 2 नंबर म्हटलं तर खो खो आणि 3 नंबर क्रिकेटचे पगडा त्या काळी भरपूर होता, तर कुठेही जागा मिळाली की स्टंप लावायचे, कोणाची तरी बॅट असायची, एका दुसरा कुठला तरी बॉल मिळवायचा आणि ग्राउंड काबीज करायचं. तर अशा प्रकारे तिन्ही खेळ जर म्हटलं आणि विशेष करून औत्सुक्य आम्हाला हे असायचं की जो वार्षिक खेळांचा मेळावा असतो खास करून हिवाळ्यामध्ये, त्यात ती जनरल चॅम्पियनशिप नेहमी खुणावायची, ते ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट असतील आणि अन्य काही, मला वाटतं त्यामध्ये 5-5-5 असे 15 गुण असायचे आणि त्यामध्ये जे काही आहे त्या 3 जर इव्हेंटमध्ये तुम्ही पहिले आलात तर तुम्हाला ती चॅम्पियनशिप वगैरे मिळायची. मग तिथे ते भालाफेक गोळाफेक किंवा मी अगदी नामवंत खेळाडू तिथे पाहिले आणि असं वाटायचं अरे त्यांच्यासारखं आपल्याला खेळता येईल का, त्यांच्यासारखी कबड्डीमध्ये उडी मारता येईल का. काही सहज उल्लेख करायचं झालं तर गफार शेख म्हणून जे होते कबड्डीमध्ये अतिशय सुंदर बदल आली त्यांनी सगळ्या प्रकारे, आमचाच बरोबरचा एक वर्गमित्र होता चावला म्हणून, त्याची ताकद एवढी होती म्हणजे मला खऱ्या अर्थानं ताकद काय असते त्याच्याकडनं त्यावेळी कळलं की त्यानं पकडलेलं त्याच्या मोठीतनं प्लेअर सुटायचंच नाही कधी. मग क्रिकेटमध्ये अगदी ते मिलिंद कुलकर्णी कधी षटकार ठोकायचे थेट बीएड कॉलेजच्या खिडक्या फोडायचे, किंवा त्या काळी हे पाहिले तर मनीष कोटस्थाने होते, क्षीरसागर होते, किंवा आम्ही मॅचेस बघायला जायचो अगदी ते डेव्हिड रावडे आणि त्यांच्या वड्या पार्कात. असंही खूप वेळ झालं की ते आपल्या भारत संघाच्या मॅचेस सुद्धा कोणाच्या तरी म्हणजे प्राध्यापक जोशी म्हणून होते आपल्याकडं, माझा एक वर्गमित्र संदीप तांबोळी त्याचे ते मामा आणि ते सारडा कॉलेजचे प्राध्यापक, त्यांच्याकडे घरी जाऊन, किंवा आता एक प्राध्यापक विधाते म्हणून आहेत माणिकराव विधाते, त्यांचं घर म्हणजे आमचा अड्डा असायचा मॅचेस बघायला, मग ते पहाटे असू द्या दुपारी संध्याकाळी. आणि त्यांचा स्कोरर म्हणजे मी असायचो, म्हणजे एका अर्थाने ते टीव्हीवरती ऍव्हरेज येण्याआधी माझ्याकडनं ऍव्हरेज त्यांना सगळ्यांनी मिळालेला असायचा. गणितात थोडीशी मला गती होती. तर हे तिन्ही खेळ थोडक्यात, आणि सहकार क्रीडा मंडळातले खेळाडू जे आहेत, निर्मल चंद्र थोरात यांचा प्रामुख्याने उल्लेख करायला येईल, आणि त्यांची जवळजवळ सगळी टीम आपण म्हणू, सुधीर चपळगावकर असतील, श्रीकांत निंबाळकर असतील, अजय पवार असतील, साबळे असतील, त्याप्पा दळवी, महेश चव्हाण, म्हणजे फार मोठी लांबलचक यादी आहे. आता मी करायची ते विसरले, त्यातनं काही उल्लेख करायचा किंवा स्पीकरवर बातम्यायच्या नंदिनी देशमुख, शीतल पोळ किंवा ह्यांनी जे काही गाजवलेली असायची मैदानं महाराष्ट्रातली वेगवेगळी, आणि ते तर आमच्यापासून तसं लांब होतं खूप, म्हणजे ते फार वरच्या उच्च दर्जाचे खेळाडू होते. आम्ही आपलं थोडंसं लोडबोड मध्ये कुठेतरी करायचो, मग शाळेतल्या संघात अन्य काही तिथे आपलं प्रवेश मिळतोय का, पण मुख्य कबड्डीकडे ओढा जास्त होता. कबड्डीमध्ये सहसा आम्ही इतर वर्गांना आणि यांना जिंकू द्यायचो नाही, कधी आमचा वर्ग ठरलेला असायचा कबड्डीमध्ये जिंकणार, आणि नंतर आम्ही खो खोही जिंकायचो. टेक्निकल सहसा मुलंच होती, तीन अभावानं तीन मुली होत्या. तर अशा प्रकारे शाळेतही सुद्धा शिक्षक जे होते, की दाभोळकर सरांचा मला एक प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे, त्यांनी आम्हाला विना मोबदला इंग्लिश हे शिकवलं, घोटून घेतलं, जे त्यात प्रावीण्य मिळवायचं आणि इतर गोष्टी ज्या आम्ही त्यांच्याकडे शिकलो. आणि फक्त इंग्लिश नव्हे तर जीवन कसं जगायचं एका अर्थानं
4: ते खूप महत्वाचं असतं.
3: येस, आपण वाटचाल कशी करायची ते आमच्यासाठी एक मूर्तिमंत आदर्शच होते. आणि तर मला वाटतं की त्यांनी अगदी मर्यादेच्या बाहेर जाऊन आम्हाला सगळ्यांना सांभाळलं, आम्हाला झेललं एका अर्थानं, सगळे उपद्व्याप. पण अभ्यासातही तुम्ही कुठेही मागे पडू नका, व्यायामात कुठे मागे पडू नका, म्हणतं हे जे काही त्यांनी बिंबवलं आणि ते त्यांनी आम्हाला घडवलं एका प्रकारे, मला त्याची उत्तरही कशातनच होऊ शकत.
4: डॉक्टर, तुम्ही सोसायटीमध्ये शिकत असतानाच डॉक्टर व्हायचं असं मनाशी नक्की केलं होतं?
3: मी खोडकर होतो, मगाशी उल्लेख केला तसा, दांडगाई पण करायचो, मारामाऱ्या हे सगळ्याच गोष्टी असायच्या. तर ते त्या त्यावेळेचं वय होतं किंवा सवंगडी तसे. तर महेश घोडके नावाचा माझा एक मित्र आहे, त्याला फ्रॅक्चर झाली होती, ती रिपीटेडली झाली होती 2-3 वेळा. तो प्लास्टर घालून वर्गात असताना त्याच्या खोड्या जास्त करायचो मी, पण मला वाटतं नंतर ते माझाच हात मोडला 10वीला असताना, व्यायाम करताना सिंगल बार वरून उल्टा मी खाली पडलो. तो साधारणतः 10वीचा सुमार होता. तर त्यावेळी मी मग सुरुवातीला ते इवळे गल्ली म्हणून माळवड्यात राहत होतो, तिथनं मग मला निंबळकला नेलं गेलं. शनिवारी पहाटेचा सुमार होता, त्यावेळेस मी व्यायामाला म्हणून गेलो. शाळेतही लवकर जायचं होतं पण आधी व्यायाम करावा. तर हात मोडल्यानंतर निंबळकला माझी रवानगी झाली, तिथे हात बसवला गेला बोन सेटर कडून.
4: निंबळकला कोण?
3: त्यावेळी मला वाटतं नाही, बोन सेटर म्हणून जे असतात हात बसवणारा, तो आजूबाजूचे लगेच जमा झाले, नाही असं करा म्हणून तसं करा. तर मी तेही विश्व बघितलं, म्हणजे तिथे माझा हात बसवला, मला इकडे घरी आणलं, पण हात प्रचंड दुखत होता. तो शनिवार रात्र मी झोपू शकलो नाही, रविवारी माझी रवानगी दवाखान्यात झाली. डॉक्टर घोरपडे म्हणजे दिल्ली गेटला त्यावेळी प्रॅक्टिस करायची अजूनही आहेत, मग त्यांच्याकडे मला भूल देऊन ते हाड बसवलं, प्लास्टर केलं गेलं. ती माझी ऑर्थोपेडिक्सची पहिली ओळख. त्यानंतर मी लगेच त्या मला वाटतं बुधवारी टेक्निकलचे वर्ग असायचे तिकडेही गेलो होतो. प्लास्टर काढल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझा हात जो आहे त्याच्यामध्ये काही बेंड आहे, व्यंग आहे. तर मग मला पुन्हा एकदा मॅनिप्युलेशन ज्याला म्हणतो, मसाज ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारे पुन्हा हाड सरळ करण्यासाठी माझी अजून एका ठिकाणी जिथनं संदर्भ आला होता, पुन्हा दुसऱ्या बोन सेंटरकडे मी जात होतो. माझ्या काकाच्या वेळी निवाशाला असायचे. मग हे सगळं लोकांच्या ज्या काही सूचना असायच्या किंवा ज्या शिफारशी असायच्या त्यानुसार मी काही ठराविक, तर जे निवाशाजवळ हंडी निमगाव म्हणून आहे तिथले बोन सेंटर, त्यांच्याकडे माझ्या काही वाऱ्या झाल्या. त्याच्यामध्ये ते डिफॉर्मिटी ज्याला आपण म्हणतो व्यंग, त्यात फारसा काही बदल झाला नाही. मग मी माझ्या मनाशी मला एकदा थोडस असं वाटलं वैषम्य, अरे आपला हात तर असं वाकडा झालेला आहे, तर आपण त्याला आता हे कसं काय झालं किंवा काय. मग त्याच्यामध्ये काही दिवस गेले, मी त्यातनं बाहेर आलो. 11वी 12वी काकांनी माझे जे सुरुवातीला उल्लेख केला, तर मोठ्या काकांनी ठरवलं की 10वी ते प्रगती बरी आहे तर चला यांना आपण 11वी 12वी पुण्याचं वातावरण देऊ. तर मी सर परशुराम भाऊ विद्यालय इथे 11वी 12वी साठी गेलो. तिथनं मी 12वी पासआउट झालो. तिथे काकांनी सांगितलेलं होतं की तुला डॉक्टर व्हायचं, पण माझ्या डोक्यात इंजिनियर हे फिट बसलेलं.
4: गणित विषय तुमचा चांगला,
3: गणित विषय चांगला, टेक्निकल हायस्कूल, टर्निंगचा ट्रेड, इंजिनिअर चालवायची आवड सगळी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग त्यावेळी अतिशय सुंदर शिकवायचे देवस्थळी सर. तर 12वीला मग ग्रुप तर दोन्ही होते, आणि बायोलॉजीचं मनातनं आवड तशी कमी होती किंवा अवघड वाटायचं गणिताशी कम्पॅरिझन. घरच्यांनी सांगितलं की तुला इंजिनिअरिंगला जायचं नाही, आम्ही पाठवणार नाही. मग घरच्यांचा विरोध पत्करून, त्यांचा रोष पत्करून आम्ही इंजिनिअरिंगला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे ऍडमिशन घेतलं मित्रांबरोबर. त्यासाठी उभे राहिले माझे एक राहुल देशपांडे नावाचा मित्र आहे पुण्यातला, त्याचे वडील जे डॉक्टर्स होते आयुर्वेद मुंबईला प्रॅक्टिस करायचे, त्यांनी सांगितलं ठीक आहे तुला वाटते ना आणि तुला इच्छा आहे तर मी उभा राहतो. त्यांच्याकडनं पैसे घेऊन मी इंजिनिअरिंगचे पैसे भरले. वापरले, कॉलेज सुरू केलं, 15 वर्षांनी यथावकाश इकडे मेडिकल कॉलेजला तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल किंवा सिलेक्शन आणि इंटरव्ह्यू साठी लेटर आलं, त्याद्वारे मी मुंबईला गेलो. तिथनं मला सोलापूरचं कॉलेज आहे व्ही एम मेडिकल म्हणून हे मिळालं आणि मग मी तिकडे पोहोचलो 13 ऑगस्ट 1990 रोजी.
4: पुढचं
3: सोलापूरमध्ये अंडर ग्रॅज्युएट जे आपण म्हणतो MBBS 90 ते 95 सोलापूरमध्ये मी होतो. मग सोलापूरमध्ये दुसऱ्या वर्षाला असताना पुन्हा माझा हात एकदा फ्रॅक्चर झाला.
4: तेव्हा काय घडलं?
3: तेव्हा मी मोटरसायकलवरून चाललो होतो आणि स्पीड ब्रेकर टाळण्यासाठी साईडनं घेतली, साईड पटून गाडी घसरली आणि मग तोच हात मोडला जो आधी मोडला होता डावा, फक्त आधी खाली मोडला होता, आता तेव्हा वरच्या ठिकाणी मोडला. मग तिथं मला मेडिकल कॉलेजला ऍडमिट केलं गेलं. तिथे कशा प्रकारे ट्रीटमेंट करायची याच्यावर 1-2 दिवस खल झाला 2 युनिटमध्ये आणि मग माझं ऑपरेशनही तिथे झालं. घरच्यांच्या भीतीने घरच्यांना काही कळवलं नाही आणि योगायोग संदर्भ असा की जे श्रीधर रामचंद्र बेंद्रे यांचा मी उल्लेख केला होता तर ते सोलापूरला होते, ते माझे लोकल गार्डियन होते. थोडक्यात त्यांच्या घरनंच मी सुरुवातीचं कॉलेज काही दिवस केलं होतं तर सगळं सही देण्यासाठी आणि बाकी सगळी काळजी देखभाल घेण्यासाठी तेच उभे राहिले. घरच्यांना मी कळवलेलं नव्हतं. मग ऑपरेशन झाल्यानंतर माझी नगरला रवानगी झाली, मग मी साधारणतः महिनाभर घरी होतो तर तिथं ऑर्थोपेडिक्सची जवळून ओळख झाली माझी आणि मग मी ठरवलं की एका अर्थानं आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जरी हा विषय मिळू शकतो का. त्यावेळी मी जेव्हा विचार केला, माझा जनरल सर्जरी ज्याला म्हणतो तिकडे ओढा जास्त होता आणि मला दुसराही उल्लेख करायचे की डॉक्टर विजय कानेटकर म्हणून जे एक नामवंत पोटाचे डॉक्टर आहेत, पोटाचे सर्जन म्हणून आपण त्याला, गॅस्ट्रो इंटेस्टिनल सर्जरी अशी ब्रांच आहे ती, तर त्यांनी सर्जरीचे धडे आमच्याकडून गिरवून घेतले. आणि फक्त सर्जरी नाही तर पुन्हा एकदा हा उल्लेख केला पाहिजे की डॉक्टर म्हणून कशी वाटचाल हवी, काय करायला हवं काय नाही, हे मलाच नाही तर अख्ख्या बॅचला त्यांनी आमच्या घडवलं. तर त्यामुळे जनरल सर्जरीकडे ओढा जास्त होता पण मी एक निश्चित केलं होतं की आपल्याला जनरल सर्जरीमध्ये पहिल्या 3 ते 5 लोकांमध्ये यायला पाहिजे तर आपल्याला हे ही ब्रांच मिळू शकते. आणि सुदैवाने आणि प्रयत्नाने दोन्ही गोष्टी की पहिल्या 5 मी आलेलो होतो युनिव्हर्सिटीमध्ये तिथे आणि मग तिथनं मला ऑर्थोपेडिक्स सर्जरी जी आपण म्हणतो ही मिरजेला जी आहे, मिरजला डॉक्टर जी एस कुलकर्णी हॉस्पिटल म्हणून, तिथे ऑर्थोपेडिक सर्जरी मधलं MS साठी प्रवेश मिळाला.
4: आणि मग हे शिक्षण संपून नगरमध्ये संजीवनी ऍक्सिडेंट हॉस्पिटल, आज अतिशय नामवंत हॉस्पिटल म्हणून त्याची ओळख, तिथपर्यंत प्रवास कसा झाला?
3: 1996 मी मिरजेला गेलो, 98 मी तिथनं जो आहे माझा MS चा पिरियड संपणार होता परंतु MS च्या अंतिम परीक्षेत मी नापास झालो.
4: अरे काय झालं?
3: पण हे होऊ शकतं, हे वन डे मॅच आहे ना, तुम्हाला त्या दिवशी काय येईल, तुम्ही कशा प्रकारे परफॉर्म करता एका अर्थानं. पण मला वाटतं आयुष्यातलं फेल्युअर जे तुम्हाला खूप काही शिकवतं, जे तुम्हाला नॉर्मल कोर्स मध्ये जर तुमची गाडी पुढे पुढे जात राहिली, कदाचित कधी कधी जे 2 बोट हवेत असते ती जमिनीवर येते आणि ते प्रकर्षानं दिसलं. परंतु माझं 3 वर्षाचं जे काही काम होतं तर ते एवढं भावलं होतं, तर आमचे जे प्राध्यापक होते डॉक्टर जी एस कुलकर्णी त्यांनी अपवाद करून मला सांगितलं की तुझं अकॉमोडेशन म्हणजे रूम ही तुला तीच राहील, त्यानंतर तुला स्टायपेंड जे विद्यापीठ ते सुद्धा मी त्याप्रमाणे देईल, फक्त अट एकच की तू इथे काम करायचं, कारण ते कामावर न्याय खुश होते. मग मी ते 6 महिने तिथे तर काम केलंच आणि मला वाटतं मी तिथे पुन्हा एकदा चंग बांधला की फक्त MSS नाही तर DNB नावाची दुसरी एक परीक्षा असते ऑल इंडिया लेवलची, ती परीक्षा सुद्धा मी आता पहिल्या अटेम्प्टमध्ये आणि दोन्ही परीक्षा एकत्रित पास होईल. तर मग त्या 6 महिन्यात पुन्हा अभ्यास करून आणि कामही करून दोन्ही, म्हणजे मुख्यतः काम प्रॅक्टिकल जास्त, तर मी सांगली सिव्हिल मध्येही काम केलं तिथे. आणि मला आठवते की त्यावेळी रेसिडेंट जे म्हणतात रेसिडेंट डॉक्टर जे असतात MSMD करणारे त्यावेळी संपावर होते, तर सगळं काम आम्हाला करायला लागायचं दिवसभरात. म्हणजे सेकंड अटेम्प्ट मध्ये MS चा रिझल्ट तेव्हा मी पास झालेलो होतो, त्यानंतर त्या DNB चाही फॉर्म लगेच मी भरला. ती परीक्षा म्हणजे इंदोरला झाली, तिथे भारतातले वेगवेगळे एक्झामिनर्स येतात 4 कॉर्नरचे, एक इंडिपेंडेंट असेसमेंट जी म्हणतो आपण ती विद्यार्थ्याची होऊ शकते आणि ऑल इंडिया लेवल नॅशनल लेवल. तर इंदोरला त्या परीक्षेसाठी मला फक्त 2 दिवस सुट्टी मिळाली होती कामात, इकडे पोहोचलो परीक्षा दिली आणि पहिल्यांदाच तेव्हा मी इंदोरला गेलो होतो आणि मला वाटलं चला उज्जैनला जाऊन येऊ, महाकालेश्वरला परीक्षा आली तिथनं जाऊन आलो. आणि माझे एक परिचित आहेत, त्या काळी इंटरनेट मोबाईल हे फारसं नव्हतं, नव्यानं आलेलं होतं, मित्राच्या वडिलांनी सांगितलं, जो माझा मित्र आणि मी एकत्रित DNB परीक्षेला बसलो होतो पण माझा मित्र तो दुर्दैवाने त्या अटेम्प्टला पास झालेला नव्हता, मी पास झालेलो होतो पण ते त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे 2000 साली 1999 त्या दोन्ही डिग्र्या मिळालेल्या होत्या. 1 वर्ष मी लेक्चरशिप म्हणून सांगली सिव्हिल आणि मेडिकल कॉलेज मिरज इथे काम केलं, तिथे काही प्रायव्हेटचा पण एक्सपिरियन्स घेतला आणि नंतर मग आपल्या गावात जावे पुन्हा असं मला ते प्रकर्षाने वाटवलं. एक मन असे म्हणत होतं की मुंबईला जाऊन पुढे शिकावं अजून, कारण या विषयांमध्ये आपण शिकू तेवढं तसं कमी आहे, पण म्हटलं घरच्याही काही गरजा आहेत. मग मी नगरला आलो की कडे आपलं गाव बरा म्हणून, मग इथे आता काय करायचं सुरुवात. तर मग त्याकाळी माझे अजून एक मित्र होते डॉक्टर साबळे म्हणून, ते जनरल अंड सर्जन होते. आम्ही दोघेही बूथ हॉस्पिटलला जॉईन झालो. एक वर्षभर साधारण तिथे काम केल्यानंतर इथे डॉक्टर सुहास गुले, त्यानंतर डॉक्टर विवेक देशपांडे यांचा परिचय झालेला होता मधल्या काळात. त्यांच्या सहकार्याने मी प्रेमदान चौकामध्ये एक जागा जी आहे ती बघण्यासाठी आलो. ती जागा आम्ही मुकरर केली आणि 6 जानेवारी 2002 इथे हॉस्पिटलची सुरुवात केली.
4: डॉक्टर, खरं म्हणजे अस्थिरोग हा जो प्रकार आहे मेडिसिन मधला हा तसा खूप जुना आहे, म्हणजे अगदी युद्धाच्या ह्याच्यामध्ये तेव्हा तर कुणीतरी मदतीला
3: अगदी बरोबर
4: तेव्हाची ही सर्जरी किंवा तेव्हाची उपचार पद्धती आणि आता 2022 मधले उपचार. तुम्ही मेडिकल असताना इतिहास पण शिकला असाल, काय कसं होतं पूर्वीचे दिवस आणि आताचे सध्याची उपचार पद्धती?
3: हिस्ट्री किंवा इतिहास पाहिजे जर आपण असं बघितलं, पूर्वी ऑर्थोपेडिक सर्जरी ही वेगळी ब्रांच नव्हतीच.
4: बर,
3: जनरल सर्जन जे होते तेच फ्रॅक्चर्स आणि याचे ट्रीटमेंट करायचे. क्वचित प्रसंगी काही ऑपरेशनही करायचे. दुसरं म्हणजे मग ह्या शास्त्रामध्ये जसं आपण म्हणतो की मुंबईला KM मेडिकल आणि इथे पहिलं डिपार्टमेंट उदयाला आलं आणि त्याच्यात इंग्लंडमध्ये हे ज्याला आपण ऑर्थोपेडिक सर्जरी म्हणतो तर थॉमस नावाचे जे होते ह्यू जोवन थॉमस त्यांना फादर ऑफ ऑर्थोपेडिक्स म्हणतात आणि त्यांचे दुसरे भाचे होते रॉबर्ट जोन्स आणि तेही दे बिलॉंग टू फॅमिली ऑफ बोन सेटर्स. जे संस्थापक जे त्यांची फॅमिली बोन सेटरची होती, त्यांनी ह्या शास्त्राचा पाया घातला आणि मग पाश्चात्यांच्याकडून आपल्याकडे डिपार्टमेंट उदयाला मुंबईला आणि मग खालोखाल त्यानंतर मग साधारणतः 1970-80 या दरम्यान जे 60 पासून म्हणजे साधारणतः ऑर्थोपेडिक सर्जरी ह्याच्यामध्ये MS आणि या पदव्या ज्या आहेत ह्याच्यासाठी मुलं शिक्षण घेण्यासाठी जायला लागली. तर हे जवळजवळ साधारणतः 50-60 वर्षाचा अलीकडचा ज्ञात इतिहास आहे की ज्याच्यामध्ये आणि पुष्कळशा सुधारणा त्यामध्ये होत गेल्या. जसं ऑर्थोपेडिक्स मध्ये सुधारणा झाल्या तसं मुलीच्या शास्त्रामध्ये सुधारणा झाल्या. त्यानंतर जे इंजिनिअरिंग आपण म्हणतो ऑर्थोपेडिक्स म्हणजे असं जर म्हणायला हरकत नाही की शरीरशास्त्र जे ॲनॉटॉमी शरीर क्रियाशास्त्र फिजिओ आणि मेकॅनिक्स जे बायोमेकॅनिक्स हे वेगवेगळे जॉईंट्स आहेत आपल्या शरीरात सांधे, त्यानंतर मसल्स आहेत वेगवेगळे त्याला पुली लिव्हर आणि हे सगळे इंजिनिअरिंगचे जे शब्द आहेत बरवलेचे अलाइनमेंट ज्याला आपण म्हणतो की जॉईंट बरोबर जे आहे वजन एका लाईन मध्ये कसं पडलं गेलं पाहिजे. हाड वाकडा असेल पाय वाकडा असेल तर वजन वेगळं पडणार, कुठेतरी स्ट्रेस जास्त पडणार. तर ह्या अर्थानं बायोमेकॅनिक्स जे हे बायोलॉजी आणि मेकॅनिक्स या दोन्हीची सांगड जर घातली आणि ज्याला टेक्निकलची आवड आहे टेक्निकलचे बॅकग्राऊंड आहे त्याला एका प्रकारे हे जी एक असं म्हणू की आपण त्याला शब्द असा वापरायला पाहिजे की आपल्याला एका अर्थानं ते जो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे त्याला ते एक ऍडव्हान्टेज आहे एक प्रकारे.
4: तुम्हाला त्याची आवड होती साधी त्यामुळे त्याचाही फायदा झाला असेल
3: की ज्याला 3-dimensional इमॅजिनेशन आपण म्हणतो की मग ओके हे हार्ड कशा प्रकारे असेल काय नाही. तर हा एक प्रकारचा वरच आपण म्हणू की ज्यांना ते बॅकग्राऊंड मिळेल तर तशा प्रकारे ऑर्थोपेडिक मध्ये पुष्कळ सुधारणा झाल्या. ज्याच्यामध्ये आम्ही रॉड प्लेट स्क्रू वापरतो त्याचं मटेरियल ती मेटलर्जी त्याचं इंजिनिअरिंग त्याचं जे डिझाईन आहे ते बॉडीला सुटेबल कसं होईल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारची जी फ्रॅक्चर्स आहेत ह्याला ते कसं सूट करता येईल. तर अशा प्रकारे ज्याला इंटरनल फिक्सेशन आपण म्हणतो तर जर्मनीमध्ये त्याचा उदय झाला असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ इंटरनल फिक्सेशन इन ह्युमन्स अँड रेस्ट ऑफ द अॅनिमल्स आणि त्यांचं खूप मोठं पायनरिंग काम आहे. AO थोडक्यात त्याला AO ग्रुप म्हणून आहे. हे सगळे ऑर्थोपेडिक सर्जरी इंजिनिअरिंगचे लोक बाकी शास्त्रज्ञ बायोलॉजी मेडिसिन हे एकत्र येऊन आज जे आपण बघतो की परमनंटली इम्प्लांट करायचे ऑर्थोपेडिक मधले काही गोष्टी असतील किंवा वेगळ्या प्रकारचे रॉड स्क्रूज वायर्स प्लेट्स हे जे वापरतो ते डेव्हलप झाले चांगल्या प्रकारे. ऑफकोर्स आजही काही मर्यादा आहेत परंतु हे शास्त्र जे पुढे गेलं प्रगती झाली याचं

0: पाय मोडला तर
1: माझ्या प्लास्टर पूर्वीची ट्रीटमेंट म्हणजे अगदी संपूर्ण बॉडीला प्लास्टर. तुम्ही जो युद्धाचा उल्लेख केला त्यावेळी पायाला प्लास्टर घातलं जायचं पूर्ण आणि अशा प्रकारे ट्रान्सपोर्ट केलं जायचं. तर प्लास्टर ट्रीटमेंटच खूप साऱ्या फ्रॅक्चरला असायची. परंतु आता आपण बघतो की जिथे गरज आहे तिथे ऑपरेशनसाठी चांगल्या पद्धती, चांगलं मटेरियल, त्यानंतर सेफ सर्जरी ज्याला आपण म्हणू आणि सेफ अनेस्थेशिया हे विकसित झालेलं आहे. तर हा एवढा मोठा प्रवास आहे तसा.
0: आता अक्षरशः गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया अगदी सहज
1: प्रचलित झालेली आहे.
0: काही दिवसात अगदी 80 वर्षाची व्यक्ती चांगली चालू लागते.
1: येस, तर ते एक मोठं वरदानच एक प्रकारे मिळालेलं आहे की जॉईंट रिप्लेसमेंट सर जॉन चार्ले म्हणून युके किंवा इंग्लंडमध्ये सुरू केली त्या काळी आणि आज जी काही प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे खरं तर आपल्याला थक्क व्हायला होतं. अजूनही काही मर्यादा आहेत, काही प्रश्न सुटले नाहीत. परंतु येस, की सांधा बदलणे, संपूर्ण सांधारोपण खुब्याचं असेल, हिपचा, नी जॉईंटचा असेल, खांद्याचा असेल किंवा अन्य शरीरातले, आणि जो सांधा 15-20 वर्ष किमान किंवा त्यापेक्षा जास्त टिकू शकतो आणि मानवी जीवन सुखकर होतं. आम्ही असं म्हणतो की मुवमेंट इज लाईफ आणि लाईफ इज मुवमेंट. ज्या व्यक्तीला बाहेरचं जग बघायला मिळेल, ज्याला फिरायला मिळेल, हिंडायला मिळेल, चालायला मिळेल, त्याला खऱ्या अर्थानं आयुष्य जगता येतं. आणि आमचं काम ते आहे की त्याला ते लाईफ खऱ्या अर्थानं जगता कसेल यासाठी आम्ही काही वाटा उचलू शकतो. जिथे वेदना आहेत, जिथे सांधे हालत नाहीये, जिथे बोन्स तुटलेले आहेत किंवा मसल्स काम करत नाहीत वगैरे.
0: डॉक्टर खरं म्हणजे एकदा डॉक्टर झालं, आपली प्रॅक्टिस सुरू झाली की फारसं नवीन शिकण्याची उमेद बऱ्याच जणांकडे. तुम्ही मात्र आवर्जून तुमच्या मित्रांकडून किंवा जिथून जिथून काही तुम्हाला नवं शिकता आलं, नव्या सर्जरीज करता आल्या, हे सगळं तुम्ही नगरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. काय काय तुम्ही नगरमध्ये सुरू केलं नव्याने?
1: तर आता हे शास्त्र जे एवढ्या वेगानं पुढे जात आहे, खरं पाहिलं तर एका व्यक्तीला आज सगळ्या सब स्पेशालिटीज आल्यात असं म्हणून. ऑर्थोपेडिक सर्जरी म्हटलं की बोन्स, मसल्स आणि जॉईंट दिसतात. परंतु आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स म्हणून आहे, जे लहान मुलांचं, त्याच्यामध्ये आमचे काही सहकारी आहेत, त्यामध्ये तेवढंच काम करतात. त्याच्या बरोबरीने जे आहे की जॉईंट रिप्लेसमेंट किंवा दुर्बिणीतनं सांध्यांचे ऑपरेशन करणारे, ऑफकोर्स मुळात सगळेच ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. परंतु त्यांनी एक ठरवलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये ऑर्थोपेडिक मध्ये अजून चांगलं काम कसं करता येईल, प्रावीण्य कसं मिळवता येईल आणि जेणेकरून पेशंट रुग्णाला त्याचा फायदा कसा आणता येईल. त्याचबरोबरीने स्पाईन ज्याला आपण म्हणतो मणक्यांच्यासाठी, त्याची एक वेगळी सब स्पेशालिटी उदयाला आलेली आहे. तर अशा अन्य काही ब्रांचेस याच्यामध्ये ऑर्थोपेडिक्स मध्ये, जसं आपण पाहतो की ट्रॉमा जे फ्रॅक्चर, तर ट्रॉमा मध्ये सुद्धा एक्सपर्टाईज असणारे अशाही मंडळी आहेत. तर एका अर्थाने म्हटलं तर खूप पुढे पुढे चाललेलं आहे. कॉम्प्युटराइज तुम्ही ऐकलं असेल की रोबोटिक सर्जरी ऐकली, लेझर सर्जरी ऐकली वगैरे. तर आता एका माणसाचं काम राहिलेलं नाही, जनरल ऑर्थोपेडिक सर्जन आता वेगळे जवळजवळ दिसतात आणि बाकी स्पेशालिस्ट हे वेगळे दिसतात. का? तर त्याची अवेलेबिलिटी आहे, त्याचं ट्रेनिंग मिळू शकतं, त्याच्या फेलोशिप्स आहेत आणि काही पेशंटची गरज पण आहे तशी. तर मी नव्याने काही आणलं असं मी म्हणणार नाही, परंतु की ज्याला आपण म्हणू की ट्रॉमा मध्ये, फ्रॅक्चर्स मध्ये, की अर्ली रिहॅबिलिटेशन, लवकर त्या व्यक्तीचं पुनर्वसन कसं होईल, त्यानंतर त्याचे जे सांधे किंवा बोन्स मोडलेले आहेत ते पूर्ववत कसे लवकर होतील, तो पेन फ्री कसा राहील, मोबिलायझेशन ज्याला आपण, त्यांचे सांधे लवकरात लवकर हलतील कसे आणि पहिल्या कार्यक्षमतेनं कसा काम करू शकेल, यासाठी नेहमी आमचा एक प्रकारे अट्टहास म्हणा तुम्ही किंवा असा एक मानस असतो की हा लवकरात लवकर याचं कामाला लागलं पाहिजे. येस, तर त्यासाठी जे काही गरजेचं आहे, मग तुम्ही जसं सांगितलं, आम्ही तर म्हणजे मी असं समजतो की नॉलेजचं हाफ लाईफ जे आहे, म्हणजे जे आम्ही अद्ययावत राहिलं पाहिजे सगळ्या डॉक्टरांनी, अन्यथा आम्ही सुद्धा मोडीत निघू किंवा
0: एकाप्रमाणे बदलणं आवश्यक आहे.
1: करेक्ट. आणि 2-3 वर्षात आज जे नॉलेज प्रचलित आहे त्याच्यात प्रचंड उलथापालथ झालेली असते, बरेचसे बदल झाले असतात. एक महत्वाचं आहे की बेसिक, समजा पेशंट एक्झामिनेशन कधीच बदलणारे नाहीये, इट इज गोइंग टू रिमेन सेम, फंडामेंटल सायन्सेस सेम. परंतु उपचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये जशी नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे ती आम्ही अंगीकारली पाहिजे. आणि मे बी नगरमधल्या सर्व दूर किंवा अगदी शेवटच्या खेडेगावातल्या व्यक्तीला सुद्धा ती कशी देता येईल, ते आउटरीच जसं म्हणतो आपण, ती त्याच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल, यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे.
0: फारच उत्तम. डॉक्टर, बरेच आजार आता लाईफस्टाईलचे आहेत, सध्याची जीवन पद्धती, सवयी, वाहनं चालवणं असेल, अन्न ग्रहण असेल किंवा खेळ कमी झाला, मैदानी खेळ कमी झालेला आहे, या सगळ्यांचा परिणाम तुमच्या या क्षेत्रामध्ये झालेला बघायला मिळतो.
1: अगदी, तुम्ही जो हा उल्लेख केला की माणसाचं आयुर्मान तर वाढलेलं आहे, कारण बेटर लिव्हिंग कंडिशन्स, बेटर मेडिसिन. पण तुम्ही जो महत्वाचा उल्लेख केला खूप, की जीवनशैलीशी निगडीत असणाऱ्या

0: हजार
1: हे तर नंबर वन आहेत. नंबर वन किलर म्हटलं तरी हरकत नाही तुम्ही. जसं आता माझ्या ब्रँडशी डायरेक्टली संबंधित नाही, पण आपण बघा की रक्तदाब, मधुमेह, हार्टशी संबंधित आजार, कार्डियक ज्याला आपण, बाकी मेंदू, किडनी ह्याशी संबंधित, आणि बैठी जीवनशैली जी आहे ही याला मारक ठरलेली आहे. त्याच्यामुळे ज्या वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि हे दे कम हँड इन हँड, हातात हात घालून अगदी येतात. चालण्याचा अभाव जो आहे किंवा शारीरिक कष्ट जे आहेत, हे ज्या ज्या ठिकाणी कमी झालेले आहेत तिथं मग ह्या आजारांनी मूळ धरलेलं आहे वेगळ्या प्रकारे. तर पूर्वीच्या मंडळीचे जर आपले पूर्वज आपण पाहिले तर त्यांची जीवनशैली जी होती की ते अंग मेहनत करायचे, चालायचे. तर असंही म्हटलं तरी हरकत नाही, चालाल तर वाचाल, जसं वाचाल तर वाचाल, जसं चालाल तर वाचाल, जे किमान 5-6 किलोमीटर आपण हे प्रत्येकानं चाललं पाहिजे. तुम्हाला बरोबर चालता आलं तर अधिक उत्तम. ज्याला मॉर्निंग सकाळचं जर केलं तुम्ही फ्रेश असताना पुन्हा, तर अजून त्याचे फायदे आहेत. परंतु ज्याला जसं शक्य आहे चाललंच पाहिजे, 5-6 किलोमीटर किंवा ज्याला आपण 10,000 पावलं म्हणतो किंवा ते ब्रिस्क वॉकिंग जे फास्ट चाललं तर खूप सगळे फायदे आहेत. चालण्याचे वरून तुमच्या आवडीनुसार काही बदल करायचे तर सायकलिंग असेल, टेकडी चढणे असेल, ज्याला शक्य त्याला पोहणं असेल, चल पद्धतीचे व्यायाम जे आहेत हे जर आणले, जे ज्याच्यामध्ये नाडीचे ठोके जे आहेत आपले, नॉर्मली मोठ्या माणसांमध्ये 72 असतात ते रेस्टिंग म्हणून आरामात असताना, हे नाडीचे ठोके त्याला एक सूत्र आहे, तर त्याच्यामध्ये फारसे न जाता साधारणतः 120 आसपास जर पोहोचले तर हार्ट व्यायाम झाला असं म्हणतात. कार्डियक एक्झरसाइज, त्यामुळे रक्त पुरवठा कितीतरी पटीनं वाढतो, शरीरात सगळ्या ठिकाणी पोहोचतो. मेंदू सही, म्हणजे असंही महत्वाचं आहे की आपल्याला आश्चर्य वाटेल पण विद्यार्थ्याला सुद्धा व्यायाम हा गरजेचा आहे, तर त्याचा मेंदू जास्त शार्पली चालू शकेल, समस्येची उकल करू शकेल. तर तुम्ही उल्लेख केला ऍक्सिडेंट, तिकडे आपण जाऊ ऑर्थोपेडिकशी संबंधात, तर हाही असं आपण म्हणू की जीवनशैलीशी निगडीत एक प्रकारे पुढे आलेला अजून फार मोठं प्रमाण आहे. आजही आपण वर्तमानपत्र उघडलं किंवा माध्यमांमध्ये बघितलं तर खूप भयानक, खूप वेगवेगळे आणि जागोजागी गावोगावी वेगळ्या प्रकारचे अपघात होत आहेत. मालिकाच सुरू असेल असं, आणि महाराष्ट्र दुर्दैवानं टॉप मध्ये आहे, आणि ह्याच्यामध्ये बळी जाणारे बहुतांशी कमावते लोक, तरुण वर्ग असे आहेत, आणि काही जीव घेणे अपघात आहेत. जे वाहनांची स्पीड वाढलेली आहे किंवा मानवी काही चुका असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू, रोड, व्हेकल, त्याचं रोड इंजिनिअरिंग इम्पॅक्ट वेगळं सायन्स आहे, त्याच्यामध्ये ऑडिटही होतं. पण स्वयंशिस्त मला वाटतं ती आपल्या सगळ्यांनीच लावली, गरजेनुसारच जर बाहेर पडलं, चेकलिस्ट ज्याला आपण म्हणू, काही गोष्टी जे प्रवासाला निघणारी जर त्या इन्श्युअर केल्या, वेळीत जर आपण कुठे थांबायचं काही नाही ह्याचं नियोजन असेल तर ह्या बऱ्याच अंशी कमी करता येईल. करेक्ट, ते संकटात नेते आपल्याला. तर मला वाटतं ते पुष्कळ प्रमाण कमी करू शकू, आणि शेवटी कंट्रोल हा बराचसा आपल्या हाती आहे. तर तुम्ही जसा उल्लेख केला की जीवनशैलीशी निगडीत खूप व्यापक प्रमाणात आपण त्याची किंमत आज मोजतोय, तर प्रत्येकानंच त्यातनं बोध घ्यायला पाहिजे. आणि आपण जीवनशैली कशी आहे की ठरलेलं आहे, काम करणारा मनुष्य ना जो अंग मेहनत करतो त्याला एवढ्या एवढ्या कॅलरी लागतील, तो त्याचा आहार निश्चित जास्त असू शकतो ज्याचं बैठक काम आहे, पण त्यानं त्याला पचवता आलं पाहिजे तेवढंच आपण खाल्लं पाहिजे. जर भूक लागली तरच खा, गरजे एवढंच खा, पण आलं समोर खात राहा. मग आम्ही असंही समजतो पाहतो की बऱ्याचशा आजारांचं मुळे खाण्यामध्ये आहे,
0: वजन वाढतं.
1: एक्झॅक्टली, इंग्लिशमध्ये तुम्ही ऐकलं असेल, इट इज बेटर टू पे अ ग्रॉसर दॅन डॉक्टर, आणि ओनली 50% ऑफ व्हॉट यू इट इज रिअली मेंट फॉर युअर बॉडी. 50% तुमच्या शरीरासाठी गरजेचं आहे, आणि रिमेनिंग 50% व्हॉट यू आर इटिंग इज फॉर युअर डॉक्टर. उरलेले 50% आपण ते आजार आपल्या शरीरात घर करतात. एक्झॅक्टली, तर तोय तुम्ही खूपच चांगला आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय, आणि आपण सगळ्यांना आवाहन करू की तुम्ही चांगली जीवनशैली जी आहे ज्याच्यामध्ये अंग मेहनत होईल, व्यायाम होईल, आहार योग्य तो घेतला जाईल, विहार असेल, विचार असेल, या सगळ्यांचा जर समुच्चय केला तर मला वाटतं मानवी जीवनाची रुंदी खोली सगळी वाढवता येईल.
0: आणि हाडं ठिसूळ होऊ नये किंवा हाडं बळकट व्हावी, आहाराकडे काय लक्ष द्यायला पाहिजे, आहारात काय?
1: येस, ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो, जे बॅलन्स डाएट असेल, ज्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे आहे तर समतोल पण एक प्रकारे असेल, ते सकस अन्न जे आपण म्हणतो, तर चांगलं कसं खाता येईल. ओके, जे आता आपल्याला पुष्कळ जंक फूड माहिती आहे, ओके, काही बेकरीचे आयटम्स असतील किंवा अन्य खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आसपासच्या चमचमीत आपण बघतो आणि ज्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू तशी कमी, कॅलरीज मिळतात अगदी कोल्ड कोल्ड्रिंक पासून तुम्ही म्हणा, तर मला वाटतं भारतीय किंवा महाराष्ट्रीयन जेवण जे आहे भौगोलिक या अर्थाने आपण म्हणतो येस की समजा केरळमध्ये लोक वेगळ्या प्रकारचे त्यांचं डाएट असेल, नेहमीचं महाराष्ट्रातले वेगळे, दिल्ली हरियाणा पंजाबच्या बाजूला वेगळं असेल, ते भौगोलिक काही कारण आहेत की उपलब्धता असेल, पचवण्याची ताकद असेल, अगदी जीन्स पासून मानवी जीवन ते लाखो कोटी वर्षांचं आहे, आपल्या शरीरातले सायकल ठरलेले आहेत बघा, ठराविक वेळेस भूक लागेल, ठराविक वेळेस जे आपण भूक लागेल, तसेही पाहतो की सायकल मध्ये की मेन्स्ट्रुअल पिरियड जो असतो लेडीज मध्ये, तर हे उत्क्रांती माणसाची लाखो वर्षांनी हे फिक्स आहे, तर ते चक्र जर आपण उलट सुलट केलं आणि त्यानुसार जर वेगळं खायला लागलो तर ते पचनी पाडणार नाही. तर तुम्ही जो उल्लेख केला हाडं ठिसूळ होऊ नये यासाठी व्यायाम हा एक पिलर आहे, एक्झरसाइज डाएट हा दुसरा पिलर, आणि तिसरा जो आहे पोश्चर, काम करण्याची, बसण्याची, उठण्याची, चालण्याची योग्य पद्धत, तर तिन्हीचं वेटेज तेवढंच आहे. एक्झरसाइज लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत जरुरीची आहे, त्याच्या मेडिकल कोणाला काही आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तो त्यानं करावा, पण साधारण चल पद्धतीचा व्यायाम आठवड्यातले 5 ते 6 दिवस किमान 20 ते 25 मिनिटं मिनिमम हा जर केला तर व्यायामाचे सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात. ज्याला आवश्यक त्या तो वेट ट्रेनिंग ज्याला म्हणतो, ताकदीचे व्यायाम, खेळाडू असतील, अन्य काही ठिकाणी असतील, अंग मिनटाचे, तर त्यांनी ताकदीचे व्यायाम करायला हवे. ताकदीचे व्यायाम जर केले तर मसल जे आला आपण म्हणतो स्नायू हे त्या ताकदीचे राहू शकतात. आणि योगासन लवचिकपणा जो आहे आपल्या सगळ्या सांध्यांचा, त्यासाठी योगासन ही तर आपण भारताने जगाला दिलेली देणगी आहे, ती आपण सगळ्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याचं शॉर्ट फॉर्म म्हटलं तर AYW एरोबिक एक्झरसाइज योगासन वेट ट्रेनिंग, हे व्यायामाच्या बाबतीत कॉम्बिनेशन वेगळ्या प्रकारे तुम्ही करा, तर हे केलं तर सगळा व्यायाम झाला असं आम्ही म्हणतो, त्याचे सगळे फायदे मिळू शकतात. डाएट सकस पाहिजे, संतुलित पाहिजे, चांगलं सामान घ्या, त्यासाठी पैसे थोडे जास्त मोजा, फळं खा, पालेभाज्या, कोशिंबिरी, उसळी, दूध, दुधाचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स वेगळ्या प्रकारचे जे आहेत हे तुम्ही घ्या. आणि काही धार्मिक कारण असतील किंवा अन्य काही असेल, ज्यांना कुणाला चालत असेल, तर प्रोटीन साठी म्हणून जे आहेत की अंडी असतील किंवा मांस असेल, तर हा आहाराचा भाग म्हणून मी सांगतोय. सो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, समजा त्यानं ते घ्यायचा नाही घ्यायचा, किती घ्यायचा वगैरे, तर हा संतुलित आहार जर असेल तर हाडं, व्यायाम कोणाला गरजेचं जसं सांगितलं लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत, त्याच्या मेडिकल हिस्ट्रीनुसार त्यात बदल होऊ शकतो, साधारणतः 20 मिनिटं करायचा, आणि 40 पर्यंत तुम्ही जेवढा व्यायाम केलेला असेल त्याच्यावर तुमचा बोन स्टॉक ठरतो, म्हणजे वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही किती व्यायामात होते
0: तुम्ही कमवलं आहे,
1: 40 वर्षापर्यंत तुमचा सगळा बॅलन्स बोन्सचा तयार झाला स्टॉक, 40 नंतर त्याची झीज व्हायला लागते. नंतरही व्यायाम जर आपण केला तर त्याची झीज कमी प्रमाणात होते. काही हार्मोनल कारण आहेत, जसं लेडीज मध्ये की ऑस्टिओपोरोसिस ज्याला म्हणतो, हाडांचा ठिसूळपणा थोडासा लवकर येऊ शकतो, परंतु तिथे पुन्हा तेच आहे डाएट, पोश्चर, एक्झरसाइज. तर हे जर आपण, आणि दुसरं असं नाही बरं का की औषधं खाल्ली, कॅल्शियम खाल्लं आणि व्हिटॅमिन डी घेतलं म्हणजे तुमची बोन स्ट्रॉंग होतील असं नाही,
0: अनेक जण कॅल्शियमच्या गोळ्या आवश्यक घेत असतात,
1: तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला आवश्यक असेल तर घ्या, पण दूध हा सगळ्यात चांगला सोर्स आहे कॅल्शियमचा, नॅचरल सोर्स आहे. काही प्रवाद असतील त्यात काही भेसळ आहे का किंवा काय का, मला वाटतं आपण सगळे मिळून त्यासाठी प्रयत्न करू की तुमच्याकडे निर्भेळ सकस ते दूध कसं येईल, प्राण्यांचा आहार पण जे पेस्टिसाइड आणि अन्य कसे कमी असतील, परंतु दूध रिचेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम, इझिली डायजेस्टिबल, ज्यांना काही प्रश्न आहे ते काही उकळून पितात किंवा वेगळे पदार्थ घेऊ शकतात. दूध आणि दुधांच्या पदार्थांव्यतिरिक्त पण साखर टाळा बरं का, ह्याच्यामध्ये साखरेत शक्ती तो कुठे नसावी, फार ज्याला गरज एवढी चवी पुरते, तर हे जर केलं तर कॅल्शियम सगळा मिळतो. आणि ऊन भारताला तर मोठी देणगी आहे बघा, आपल्याकडे पाहिजे तेवढं ऊन मिळतं, मान्सून ठराविक काळात येतो, तर सकाळचं जे ऊन आहे साधारणतः 8 ते 9-10 यावेळेस जर एक्सपोज म्हणजे बॉडीवरती तुमच्या ते पडलं पाहिजे, हात पाय किमान जेवढा भाग तुम्हाला शरीराचा उघडा ठेवायला लागतो, तर व्हिटॅमिन डी स्किन मधून आत अब्सॉर्ब केलं जातं. आजकाल बाजारामध्ये किंवा डॉक्टर म्हणून आम्ही जिथं डेफिशियन्सी आहे, कमतरता आहे, त्या ठिकाणी याची गोळ्या औषधही देतो वेगळ्या प्रकारे, त्याचे वेगळे फॉर्म्युलेशन आहेत, परंतु गरज नेमकी कुणाला आहे डॉक्टरना ठरवू द्या, किमान तुमचे फॅमिली डॉक्टर किंवा हे म्हणणं सेल्फ मेडिकेशन फार करू नका, त्याच्यामध्ये काही धोके संभवतात, तर दॅट्स अ वर्ड ऑफ कॉशन. तर म्हणून मग कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, 40 पर्यंतचा व्यायाम, नंतर पुढे मेंटेनन्स पाहिजेच आहे आपल्याला शेवटपर्यंत, तर चालत राहा, फिरत राहा, मला वाटतं सगळ्यात सोपा बिना खर्चाचा चालणे सायकलिंग, ते दुर्दैवानं तेवढ्या प्रमाणात होत नाही, तर डॉक्टरांकडे किंवा दवाखान्याकडे तुम्हाला जावं लागतं.
0: डॉक्टर, एक माझ्या मनात नेहमी एक उत्सुकता असते की अनेक शहरं आहेत, प्रत्येक शहराची काही वेगळी खासियत किंवा तिथे काही आजार कमी असतात, नगरमध्ये काही वेगळे असे तुम्हाला आजार असे दिसले की इथल्या कंडिशनमुळे, इथल्या भौगोलिक किंवा हवामानामुळे, असे काही अहमदनगरमध्ये कुठे जास्त प्रमाणात काही ऑर्थोपेडिक प्रश्न निर्माण झालेले कधी आढळले
1: नाही? असं तर उल्लेख करायचा म्हटलं तर खास नाही. मी असं ऐकलंय किंवा आपण अनुभवतो की नगरचं हवामान एका अर्थानं चांगलं आहे, खूप सारं
0: कोरडं आणि उष्ण असल्यामुळे.
1: एक्झॅक्टली. आणि मला वाटतं आपण इतिहासाचे फार मोठे गाडे अभ्यासक आहात आणि तुमच्याकडनं आम्ही खूप वेळा ऐकतो सुद्धा, तुमचा दाखलाही आम्ही देत असतो. मला वाटतं त्या नगरच्या स्थापनेपासून त्याच्या मागचा पुढचा सगळा इतिहास तुमचा असा मुखोद्गत आहे. तर ब्रिटिशांनी सुद्धा या शहरांची निवड केलेली होती. मला वाटतं हा एक क्रायटेरिया होता. आणि आपण असे म्हणू की जे ऐतिहासिक काळात एक प्रकारे राजधानी म्हणून जो काही आपला दर्जा होता तो कदाचित ह्या काही कारणांमुळेच असेल. हवामान पोषक हवामान जे आपण म्हणतो, आजार कमी, निरोगी आरोग्य लाभेल असं. तर खास वेगळे आजार म्हणून नगरसाठी भौगोलिक परिस्थितीमुळे कुठले आम्हाला आढळेल नाहीयेत. पण जसं आपण उल्लेख केला लाईफस्टाईल डिसीजेस आता एव्हरीवेअर किंवा पोल्युशन, मला वाटतं तो ऐरणीवरचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा. की वातावरण जे आहे प्रदूषण, त्या प्रदूषणामुळे कदाचित आपल्याकडे अभ्यास पण नाहीये तेवढा. मग ते आपल्या आजूबाजूच्या नद्यांचं प्रदूषण असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्यामुळे आपल्याला काय काय आजार होत आहेत. कदाचित आता आपली ही सध्याची पिढी पुढची पिढी त्यात संशोधन करून पुढे काढतील. ऑर्थोपेडिक मध्ये उल्लेख करायचं कोविड नंतर, कोविड मध्ये काही औषधं जी जीवनावश्यक म्हणून गरजेची पण होती ती औषधं दिल्यानंतर काही ना बोन्स रिलेटेड जे आहेत, बोन डेथ आपण जे म्हणतो की ते खुब्याचा जो सांधा असतो त्यातला जो बॉल आहे फेमोरल हेड, त्याचा रक्त पुरवठा कमी पडणे स्टेरॉइड्स मुळे खास करून, तर असे काही सध्या प्रकर्षानं जाणवलेले आहेत. परंतु जसं आपण म्हणतो की शेवटी आयुष्य हे महत्वाचं होतं आणि ते आयुष्य वाचवण्यासाठी त्यावेळी दुसरा काही उपाय नव्हता. आणि ते सगळ्यांना नाही काही ठराविक मंडळींना हा त्रास झालेला आहे. ऍक्सिडेंटचा उल्लेख आपण मगाशीच केला, ते आपल्याकडे लक्षणीय प्रमाण आहे आणि ते रस्ते असतील आसपासची परिस्थिती.
0: आणखीन म्हणजे उपप्रश्न असा की रस्ते तयार करताना ते कसे असायला पाहिजेत. एका ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला कधी महापालिका किंवा बीएनसीचे अभियंते घेतात का?
1: असं तर आतापर्यंत झालेलं नाहीये बरं का. परंतु आपण असं म्हणू मुख्यतः लोकांना चालता आलं पाहिजे, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक,
0: सायकल.
1: त्यानंतर पार्किंग जे वाहन जर आपण कमी केले सगळ्यांनी, पायी चाललो तर पार्किंगचे लोड कमी होईल. आणि ज्याला आपण वन वे ट्रॅफिक म्हणू तर ते वेगवेगळ्या दिशांना जर तसं झालं की डिव्हिजन झालं रस्त्याचं तर समोरासमोर येऊन धडकणे आणि हा त्रास कमी होऊ शकतो. निचरा पाण्याचा लवकर झाला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला कदाचित मुंबईच्या पुरात एक डॉक्टर स्वतः गेले, वाहूनच गेले. म्हणजे हे डॉक्टर म्हणून सांगितलं अन्य कितीतरी उदाहरण आहे. तर मला वाटतं तो पाण्याचा निचरा लवकर होईल, खड्डे लवकर पडणार नाही. कारण गाड्या जे वाहन आणि रोज आपलं जीवन जे किती वाहन आपण वापरतो टू व्हीलर, तर टू व्हीलर वरती मान, पाठदुखी, कंबरदुखी ह्यामध्ये जे काही हादरे बसतात ते कसे टाळता येतील ह्या दृष्टीने जर रस्ते व्यवस्थित असतील तर मला वाटतं ते ऑर्थोपेडिक आरोग्य सुद्धा लोकांचं मान, पाठ हे ताट राहील, कणा चांगला राहील आणि त्यांना ही आजारांसाठी ट्रीटमेंट घ्यायची जरूर पडणार असं वाटतं.
0: अगदी बरोबर डॉक्टर. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. अनेक रुग्णांवर तुम्ही सवलतीच्या दरामध्ये काहींवर मोफत देखील शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तुम्ही एक संस्था संघटना स्थापन केली, सेलिब्रल पाल्सी असणाऱ्या मुलांच्या पालकांची संघटना प्रथमच इथे सुरू झाली आणि खूप मोठं खरं म्हणजे ते काम आहे, त्याविषयी थोडंसं सांगा.
1: तर मी असं म्हणेल की आम्ही किंवा मी जो डॉक्टर झालो तो एक प्रकारे समाजाच्या पाठिंब्यावरती झालो. ज्या पेशंट्स वरती आम्ही शिकलो ज्यांच्याकडनं आमचे स्किल तयार झाले, कारण आता सिव्हिल हॉस्पिटल इथले पेशंट्स ह्याच्यामध्ये आम्ही ते शिकत गेलो ऑपरेशन्स आणि अन्य काही गोष्टी. तर एका अर्थानं जे काही समाजासाठी देणं आहे ते मला वाटतं की आम्ही फार वेगळं करत नाही. हे कर्ज आहे जे आम्ही चुकतं करतोय. इट्स द डेप्ट ऑफ द सोसायटी विच वी आर पेईंग बॅक ओनली पार्शियली. त्याची उतराई कधीच होऊ शकणार नाही, पण आमचा छोटासा प्रयत्न असतो त्यानिमित्तानं. आणि मला वाटतं एवढे मोठे मोठे मंडळी, मला वाटतं नगर अग्रेसर आहे किंवा कितीतरी ठिकाणी नामोल्ले त्याचा स्नेहार आहे. तर मला वाटतं इंटरनॅशनल लेवल आहे. आपले माननीय अण्णा हजारे असतील, पोपटराव पवार असतील आणि अन्य कितीतरी मंडळी म्हणजे गिरीश कुलकर्णी जे आहेत यांनी मला वाटतं खूप उत्तुंग काम केलेलं आहे. आणि मला वाटतं आम्ही कुठे त्याच्या पासंगाला पुरणार नाही. पण हा जो आदर्श आहे, हे आजूबाजूला हे जे वातावरण आहे, मला वाटतं त्यातनं काही घेऊन आपला खारीचा वाटा उचलावा ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. आणि मला एक सतत आठवतं की समाजामध्ये चांगली काम करणारे पुष्कळ लोक आहेत, परंतु ज्याला आपण पात्र व्यक्ती म्हणू ते जे आहेत ते शोधणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांना तो फायदाही म्हणणार नाही मी की त्यांना आपला सेवा त्यांच्यापर्यंत जाणे. तर मला वाटतं ह्यासाठी जर काही मेकॅनिझम तयार झालं, जसं तुम्ही मला शिफारस केला की एक्स वाय झेड व्यक्ती आहे तो पात्र आहे योग्य आहे त्याच्यासाठी जे काही करा. एक्झॅक्टली. तर मला वाटतं ते सत्पात्री सगळे आपले जे काही काम लागतील. आणि आपल्या आसपास मगाशी निर्मल चंद्र थोरातांचा उल्लेख केला, तर म्हणून ते खेळाडू घडवत आहे ते तर फार मोठं काम आहे. आणि हा वसा तुम्ही वर्षानुवर्षे जपलेला आहे. तर ह्याच अनुषंगाने आपण जो उल्लेख केला होता की पॅरेंट्स असोसिएशन ऑफ सेरेब्रल पाल्सी नावाची जी पालक संघ म्हणून आपण स्थापन केलेली आहे. माझी मोठी मुलगी दिव्यांग आहे, तिला सेरेब्रल पाल्सी आहे. तर मग तेव्हा 2003-04 तिचा जन्म झाला. मग आम्ही जो काही हा प्रवास पाहिला मधल्या काळात, नगर सारख्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा म्हणू आपण एक प्रकारे सोयी सुविधा आहे, दूरचा वर्ड आहे, म्हणजे जे उपचार काही उपलब्ध होते. तर मग हे पालकांच्या एकत्रित प्रयत्नातनं असं काही इथे उभारता येईल का, असं काही काम करता येईल का, या अनुषंगाने 2014 आम्ही एकत्र आलो. आणि पालक संघ म्हणून जे आहे तर ते नथिंग फॉर अस विदाऊट अस, अपेक्षा काय असते बऱ्याच वेळा की समोरचा

0: काहीतरी दे, सरकार असेल अन्य कोणी असेल. तर मला वाटतं महत्वाचं हे आहे की आपण एकत्रित जर आलो, तसं सहकाराचा वारसा नगर जिल्ह्यानं देशाला आणि बाहेर दिलाय, तर तो छोटासा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं दिव्यांग मुलं जी आहेत, खास करून मुलं डोळ्यासमोर ठेवून त्यांचं योग्य पुनर्वसन आणि त्यांना योग्य ते वैद्यकीय किंवा अन्य उपचार स्थानिकरित्या आणि फक्त नगरमध्ये नाही तर तालुका लेवलला सुद्धा त्यांना ते कसे मिळतील यासाठी वेगळा प्रयत्न चालू आहे. आणि आमचं सगळं प्रेरणास्थान असं म्हटलं तर आपलं स्नेहालय संस्था ह्याचे तर प्रचंड प्रकल्प आहेत, तर मला वाटतं तो एक मोठा प्रेरणास्रोत आहे.
1: आता काही संघटनेच्या प्रयत्नाने काही सुधारणा झाल्या, सरकारला काही निर्णय घेत आले, किंवा महापालिकेसारखी संस्था असते की ज्यांनी फुटपाथ करावेत चांगले, दिव्यांगांसाठी सुविधा ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना चढणे उतरण्यासाठी टॉयलेटसाठी, तर या बाबतीत काही काही आशावादी आहात तुम्ही?
0: निश्चित आहे. आपण जे सुगम्य भारत अभियान ऐकलं असेल किंवा ऍक्सेसिबल इंडिया, की खास करून ज्या पब्लिक बिल्डिंग आहेत त्या सगळ्या ठिकाणी दिव्यांगांना सुद्धा जाता आलं पाहिजे.
1: आता रॅम्प झाले, बऱ्याच
0: रॅम्प्स असतील, रेलिंग असतील, त्यानंतर ज्याला फ्लोरिंग आपण म्हणतो ते एका लेवलचं असेल, त्यांना अनुरूप असे टॉयलेट वॉशरूम्स असतील, पार्किंगच्या जागा असतील, तर मला वाटतं त्यांना समान संधी, समान हक्क आणि संपूर्ण सहभाग कसा मिळेल, तर ह्या दृष्टीने जे काम चालू आहे किंवा आता जे नवीन विधेयक संमत झालं मध्यंतरी 2016 ला, पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि दिव्यांग मंत्रालय वेगळं जे आहे, 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन रोजी ते कार्यरत होणार आहे, तर ते समाजाचे एक घटक आहेत, त्यांना सन्मानानं जगता आलं पाहिजे. तर तेवढं रिसोर्सेस जे आहेत, म्हणजे आपण असं म्हणू की इथे जन्माला येणारा प्रत्येक जीव जो आहे तो भारताचा नागरिक आहे, त्याला मूलभूत अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, तर मला वाटतं त्यांचेही अधिकार कुठे डावलले जायला नको, त्यांना योग्य समान संधी मिळावी आणि त्यांचे हक्क तसे राहावेत आणि त्यांचा सहभाग, की जसं आपण पाहिले वेगळे प्रयोग आहेत जिथं खूप चांगलं काम म्हणजे जे आहे की दिव्यांग असून त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे, कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे. तर मला वाटतं हे जर आपण तयार करू शकलो, आणि आपण मगाशी उल्लेख केला होता आपण सुरुवातीला, मी तर असं म्हणेल की नगर शहर जर हवामान एवढं चांगलं आहे आणि मला आपल्याकडचे लोक अजून वेगळेच आहेत, या अर्थानं की खूप जवळून एकमेकाशी कनेक्टेड आहे खऱ्या अर्थानं. मला वाटतं केडगावचा माणूस सावडेच्या माणसाला ओळखतो, जसं आता आपण बॉन्डिंग जे आपण म्हणू, तर हे जे आहे मला वाटतं हे सहसा मोठ्या शहरांमध्ये अभावानं मिळतं. तर आपली पुढची पिढी जी आहे त्यांना वाटलं पाहिजे की अरे नगरमध्ये मी पुढचं आयुष्य चांगल्या अर्थानं जगू शकेल, त्या अर्थानं मला इथे काम पण आहे आणि कामाबरोबरच इतरही गोष्टी आहेत. तर असं वातावरण तयार जर आपण केलं सगळ्यांनी मिळून, तर मला वाटतं नगरला निश्चितच फार मोठं चांगलं भविष्य आहे. अन्यथा आपण असं पाहत राहतो की मग इथली पिढी बाहेर चालली, त्यांच्याबरोबर पालक नंतर काही वर्षांनी ते जातात पुढे, तर तसं व्हायला नकोय असं वातावरण आपण आपल्या आसपास केलं पाहिजे.
1: खरं म्हणजे डॉक्टर तुम्ही केवळ वैद्यकीय व्यावसायिक नाही आहात, तर नगरवर मनापासून प्रेम करणारे आहात, नगरच्या माणसांविषयी तुमच्या मनामध्ये आस्था आहे, आणि मला वाटतं हा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. व्यवसायामध्ये तर आपण उत्तुंग भरारी घेणारच आहोत, पण शहरही मोठं करायला पाहिजे, शहर चांगलं असावं असं प्रत्येकाला जेव्हा वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने पुन्हा अहमदनगरला चांगले दिवस येतील. आज तुम्ही रेडिओ नगरशी अतिशय मनमोकळा संवाद साधलात आणि खूप मोलाची माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले संपूर्ण परिवाराचे मी पुनश्च एकदा आभार मानतो, तुम्ही संधी दिली आणि मला काही व्यक्त होता आलं, आणि माझ्या दृष्टीने मला वाटतं एक संस्मरणीय घटना राहील. तर पुन्हा एकदा तुमचा सेटअप सगळे लोक आणि ज्याच्यामध्ये वेगळे हात लागतात पडद्यामागे, खूप मनापासून आभार आणि धन्यवाद.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर शंकर शेळके यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: हर दिल जो प्यार करेगा वो गा

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.